सुप्रभात, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर एक भाद्रपद शके 1948, दिनांक 23 ऑगस्ट 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता संक्षिप्त करीत आहोत.

तथागत भगवान बुद्ध म्हणतात की मूर्खाची संगत न करणे, मूर्ख असून स्वतःला जो शहाणा समजतो, स्वतःतले दोष ओळखत नाही, स्वतःतल्या दोषाला जाणत नाही, तो खरा मूर्ख. आणि जो स्वतःतल्या कमी आहे, स्वतःतले दोष जाणतो आणि तो दोष पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तो शहाणा समजावा म्हणून त्याची मूर्खाची संगत न करणे, पंडिताची संगत करणे, आपल्या स्वतःमध्ये असलेले अवगुण कमी नष्ट करण्याचा हळूहळू क्रमाक्रमाने प्रयत्न करतो. आणि जो पूजनीय आहे, जो सन्मानाला पात्र आहे त्याचा सन्मान करतो, जो पूजेला पात्र आहे त्याची पूजा करतो, जो हात जोडण्यासाठी पात्र आहे त्याला जरूर हात जोडतो, जो नमस्कार करण्यासाठी योग्य आहे त्याला नमस्कार करतो, जो दान देण्याला पात्र आहे त्यांना दान देतो. आणि या सर्व गोष्टी तथागताने पहिल्या मंगल उत्तमामध्ये सांगितलेल्या आहेत आणि म्हणून हे मंगल उत्तम म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे.

0: मग
1: अनुकूल स्थळी निवास करणे, ज्या स्थळी आपण दुःख मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो, आपल्यामध्ये असलेले दुःख कमी होत जातात, दुःख ज्या ठिकाणी वाढवल्या जात नाही त्याला अनुकूल स्थळ म्हटल्या जात. जिथे आपल्याला प्रज्ञा वाढवल्या जाते, जिथे आपलं शहाणपण वाढतं, ते अनुकूल स्थळ समजावं. आणि अशा अनुकूल स्थळी वास करणं ज्याच्यामध्ये आपली करुणा वाढते, ज्याच्यामध्ये मैत्रीभाव वाढतो, ज्या ठिकाणाला अशा स्वरूप प्राप्त होतं ते अनुकूल स्थळ समजावं म्हणून प्रज्ञारूपी स्थळ या ठिकाणी निवास करणे, पूर्व जन्मात संचित पुण्य संपादन करणे. कारण पुण्य आणि कुशल कर्म यामध्ये थोडासा अंतर आहे, म्हणून कुशल कर्म हे अधिक वाढवणं जीवनामध्ये आणि स्वतःला सन्मार्गावर लावणं. अत्त ही अत्तनो नाथो, आपण स्वतःच स्वतःला सन्मार्गावर लावणारे वाटसरू आहोत, म्हणून स्वतःला सन्मार्गावर लावणं, जो मार्ग आपल्याला दुःखातून मुक्त करतो तो सन्मार्ग समजावा. ज्या मार्गाची शहाण्या माणसाने अनेक अनेक वेळा प्रशंसा केलेली आहे तो मार्ग सन्मार्ग समजावा, म्हणून स्वतःला सन्मार्ग लावणे हे दुसरं मंगल उत्तम आहे.
2: श्रोतेहो, आताच आपण उत्तम मंगल याविषयीचे भदंत उपगुप्त महाथेरो यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्तीस गीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरातील राम रानडे यांची भक्तीरचना. विलास आडकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तीगीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नेहा राजपाल यांच्या स्वरातील शांता शेळके यांची भक्तीरचना. शैलेंद्र देवधर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राने कार्यक्रम आहे भक्ती संगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जयश्री बेलसरे यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची भक्तिरचना. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशनपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील समीर यांची भक्ती रचना. दिलीप सेन, समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती गीतांवर आधारित कार्यक्रम भक्ती संगीत आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भक्ती संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही अनुक्रमे सक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:00 ग्राहक केंद्रीय कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रीय कार्यक्रम. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सक्षेपित करू. 7:40 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रीय कार्यक्रम. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सक्षेपित करू. 8:30 दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, दुपारी 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या, सायंकाळी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी बातम्या, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सक्षेपित करू. राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे महत्व याविषयी पार्वती वाघमारे यांचे भाषण आपण ऐकू शकाल सकाळी 8:15. सकाळी 8:40 महिलांमध्ये पीसीओडीच्या वाढत्या समस्या आणि घ्यावयाची काळजी याविषयीचे डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची नम्रता बावळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. कायदा आणि न्याय मंत्रालय यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी ठीक 9:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम सकाळी 9:15 ते 10:00, दुपारी 1 ते 1:30, 1:45 ते 3, 3:10 ते 5:30, 6 ते 6:58, रात्री 8:15 ते 8:45 आणि रात्री 9 ते 11 यावेळी आम्ही सक्षेपित करू. सकाळी ठीक 10:00 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. बालमित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकू शकाल सकाळी 11:00. मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 युवावाणी, सायंकाळी 7:30 कीर्तन हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सक्षेपित करू. आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया ट्रॅक्टर चलित बूम स्प्रेअर याविषयीची माहिती. मंडळी पीटीओ सेट करणं यामुळं योग्य दाबाची निवड आपल्याला करता येते. ट्रॅक्टर सुरू करून पीटीओ शाफ्ट आवश्यक आरपीएमवर साधारण 540 आरपीएम सेट करा. रेग्युलेटर सेट करणं, बायपास वाल्व मोकळा करून स्प्रेअरवरील प्रेशर रेग्युलेटर नॉब फिरवून दाब सेट करता येतो. तणनाशकासाठी दाब 1.5 ते 2.5 bar म्हणजेच 20 ते 25 PSI एवढं ठेवावं. यामुळं थेंब मोठे राहून रसायन हवेत ओढून जात नाहीत. कीटकनाशकांसाठी दाब 3 ते 5 bar अर्थात 45 ते 70 PSI ठेवावं. यामुळं सूक्ष्म धुक्यासारखा फवारा तयार होऊन पानाच्या खाली द्रावण पोहोचतं. मंडळी हे उपकरण सोयाबीन, हरभरा, गहू, मूग, उडीद, कापूस, ऊस, भुईमूग, कांदा, टोमॅटो, वांगी, मिरची इत्यादी पिकांसाठी उपयुक्त आहे. मंडळी सामान्यतः ट्रॅक्टरसह 2.5 ते 3.5 feet उंची असणाऱ्या पिकांवर सहज फवारणी करता येते. पिकं 3 ते 5 feet उंच झाल्यास उदाहरणार्थ वाढलेला ऊस, कापूस यासाठी हाय क्लिअरन्स ट्रॅक्टर वापरावा लागतो. सोयाबीन किंवा गव्हासारख्या सलग पिकांमध्ये ट्रॅक्टरचे नेहमीचे टायर्स चालतात, परंतु ओळीतील पिकांमध्ये पिकं तुडवली जाऊ नयेत म्हणून रुंद टायर्स काढून नॅरो टायर्स बसविले जातात. मंडळी याचा वापर करण्याची सोपी आणि योग्य पद्धत ती अशी आहे. द्रावण तयार करणं, सर्वप्रथम टाकीमध्ये स्वच्छ पाणी भरावं आणि शिफारशीनुसार कीटकनाशक किंवा तणनाशक योग्य प्रमाणात मिसळावं. ट्रॅक्टर जोडणी बूम स्प्रेअर 3 point लिंकेजला जोडून पीटीओ शाफ्ट लॉक करावा. बूमची उंची शेतात पोहोचल्यावर दोन्ही बाजूंचे बूम्स पाईप पूर्ण पसरवावे आणि पिकांच्या माथ्यापासून साधारण 50 cm उंचीवर बूम सेट करावे. फवारणीची गती ट्रॅक्टर एकाच स्थितीत स्थिर गतीने चालवून फवारणी करावी. फवारणी पूर्ण झाल्यावर टाकी, पाईप्स आणि नोजल्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. मंडळी नोजल्सचे प्रकार आणि त्यांचा विशिष्ट वापर याप्रमाणे करावा. बूमच्या लांबीनुसार यामध्ये साधारणपणे 20 ते 36 नोजल्स 50 cm अंतरावर बसविलेले असतात. वेगवेगळ्या कामासाठी योग्य नोझल निवडणं आवश्यक असतं.
0: श्रोते हो, आताच आपण कृषी सल्ला या कार्यक्रमात ट्रॅक्टर चलित बूम स्पेरर विषयीची माहिती ऐकल्यात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे आरोग्यम धनसंपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि 6:50 प्रसारित होणारे परिसर हे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकूया बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी शाळेची भीती याविषयी सांगितलेली माहिती.
1: शाळेची भीती, स्कूल अँझायटी, ओळख आणि उपाय. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि शिक्षकांनो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घरात किंवा शाळेत कुठेतरी पाहायला मिळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेची भीती म्हणजेच काय? स्कूल अँझायटी, त्याची ओळख आणि उपाय. सकाळी उठल्यावर अचानक पोटात दुखणं, डोकेदुखीची बहाणे करणं, शाळेची बस येताना रडायला लागणं किंवा दप्तर भरताना चिडचिड करणं, या गोष्टी तुम्ही कधी मुलांमध्ये पाहिल्या आहेत का? बऱ्याचदा पालक याला मुलांचा आळस किंवा नाटक समजतात, पण मित्रांनो हे नेहमीच नाटक असतं असं नाही. ही मुलांच्या मनात असलेली शाळेची भीती म्हणजेच स्कूल अँझायटी असू शकते. शाळेची भीती नक्की का वाटते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पालकांपासून दूर जाण्याची भीती, लहान मुलांना आपल्या आईवडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जाण्याची भीती वाटू शकते. अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण, अभ्यास कठीण वाटणे किंवा गुण कमी मिळण्याची भीती असणे, शाळेतील वातावरण, शिक्षकांची कडक शिस्त, वर्गात सर्वांसमोर बोलण्याची भीती किंवा वर्गमित्रांकडून होणाऱ्या चेष्टा म्हणजेच बुलिंग, सामाजिक भीती किंवा सोशल अँझायटी म्हणजेच काय? नवीन मित्र बनवताना किंवा गर्दीत मिसळताना येणारा संकोच. जेव्हा मुलं ही भीती सांगू शकत नाही तेव्हा त्यांचे शरीर पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारखे शारीरिक लक्षणांद्वारे ती व्यक्त करत असते. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? मुलांचे ऐकून घ्या आणि भावना समजून घ्या. मूल जेव्हा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करतं तेव्हा त्याच्यावर रागवण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्याला जवळ घ्या. तुला नक्की कशाची भीती वाटतेय असं प्रेमाने विचारा. त्यांच्या भीतीची चेष्टा करू नका. सकाळी घाई गडबड टाळा. सकाळी घरात खूप घाई आणि गोंधळ असेल तर मुलांचा ताण वाढतो. सकाळी शांत वातावरणात आणि पुरेसा वेळ त्यांना तयार होण्यासाठी द्यावा. शिक्षकांनी मोकळा संवाद ठेवा. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास शाळेतील शिक्षकांशी बोला. वर्गात मुलाला काही त्रास होतोय का हे समजून घ्या. शिक्षक आणि पालकांनी एकत्र मिळून काम केल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो. लहान लहान पायऱ्यांनी भीती दूर करा. सुरुवातीला मुलाला कमी वेळेसाठी शाळेत पाठवणे किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ आवडता डबा, नवीन रंगीत पेन्सिल सोबत देणे, यामुळे मुलाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. कौतुक करा. मुलाने भीतीवर मात करून शाळेत जाण्याचे पाऊल उचलले की त्याचे मनापासून कौतुक करा. श्रोते हो, शाळा ही मुलांच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी असते, भीतीसाठी नाही. जेव्हा आपण मुलांच्या भीतीमागील कारण समजून घेऊ आणि त्यांना विश्वासाचा हात देऊ तेव्हा शाळा त्यांच्यासाठी भीतीची जागा न राहता आनंदाचे ठिकाण बनेल. चला तर मग आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास सोपा करूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण शाळेची भीती

याविषयी बालरोग तज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत पत्रकार अशफाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, मी पत्रकार अशफाक अत्तर. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतला निसर्गाचा खजिना अर्थातच चांदोली विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराची सफर करणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेला चांदोली परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, वन्यजीव संशोधक आणि साहसी पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. चांदोली अभयारण्याची स्थापना 1985 साली झाली. 2005 याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2009 या परिसराचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला. आज हा परिसर पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो. येथील जंगलात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, साळींदर यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचेही येथे वास्तव्य आहे. सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील निसर्ग संगीत अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. चांदोली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वारणा नदीवरील चांदोली धरण. आशिया खंडातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील लाखो एकर शेतीला पाणी मिळते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवतालची हिरवाई आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं अप्रतिम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. पावसाळा आणि हिवाळा हे या परिसराला भेट देण्यासाठी सर्वात योग्य ऋतू मानले जातात. इतिहासप्रेमींसाठी चांदोली परिसरातील प्रचितगड हे एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड दाट जंगलामध्ये वसलेला आहे. चांदोली परिसरात कंदारडोह, जोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, आसुबाईचा सडा, सिद्धेश्वर गुंफा तसेच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील असंख्य धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. चांदोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे येथील जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन. वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जंगल संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचाही या संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षात चांदोली परिसरात ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिक, होमस्टे, ग्रामीण निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटन मार्गदर्शनाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करत आहेत. याशिवाय चांदोली परिसरातील रात्र अनुभवणं हे देखील एक वेगळं आकर्षण आहे. स्वच्छ आकाश, तारकांची चमक आणि जंगलातील नैसर्गिक शांतता शहरातील धकाधकीपासून दूर नेणारा अविस्मरणीय अनुभव देते. उन्हाळ्यात काजव्यांची रोषणाई अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. जंगलात प्लास्टिकचा वापर टाळणं, वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि वन विभागाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. निसर्गाचं संवर्धन झालं तरच पुढील पिढ्यांनाही हा अमूल्य ठेवा अनुभवता येईल. निसर्ग, इतिहास, साहस, वन्यजीव आणि शांततेचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा निसर्गाचा अद्भुत खजिना आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमात

0: साठी सूत्र निवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष, पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती.
2: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
2: मोबाईल 94-23-13-87-89.
4: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
5: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
4: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध, एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-8-72.
6: महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
7: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार,
6: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता,
7: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड, नांदेड.
6: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे.
8: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
10: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
11: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
6: महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
7: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार,
6: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता,
7: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड, नांदेड.
6: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे.
11: हनुमान मंदिर मुगट, तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका मुदखेड.
2: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
12: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
13: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
14: महाराष्ट्र वीरशैव लिंगाय सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
7: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
14: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
7: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
14: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा

0: रेखा नांदेड यांनी केली आहे.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते, सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल.
3: दातांचे रक्षण हे सुहास्याचे लक्षण. दंतरोग चिकित्सा आणि उपचाराचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले धबाले मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल आता नव्या रूपात अत्याधुनिक उपकरणासह दात काढणे, अक्कल दाढेच्या शस्त्रक्रिया, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, वेडेवाकडे आणि पुढे आलेल्या दातांवर पिनद्वारे उपचार, अल्ट्रासोनिक स्केलिंग आणि पॉलिसिंग, विविध दंत शस्त्रक्रिया, जबड्याचे फ्रॅक्चर निदान आणि उपचार, फिक्स दात, कवळी बसविणे, मुख कर्करोग निदान आणि उपचार. संपर्क डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोरमन फॅक्टरी एरिया, नांदेड.
2: श्रोतो, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात
4: दातांची काळजी याविषयी
2: डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती.
5: हिरड्यांचे आजार, लक्षणे, कारणे व उपचार. सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत असलेला आजार म्हणजे पायोरिया. यालाच आमच्या टेक्निकल भाषेमध्ये जिंजिवायटिस व पेरिओडोन्टायटिस असे म्हटले जाते. जेव्हा हिरड्या खूप जास्त सुजतात, खूप दुखतात, लाल होतात, दात घासल्यावर रक्त निघते, झोपेतून उठून थुंकल्यानंतर थुंकीत रक्त जाणवते, जेवताना खूप जास्त हिरड्यांचा त्रास होतो, रुग्ण व्यवस्थित अन्नपदार्थ चावू शकत नाही, हिरड्यांमध्ये पू होतो, तोंडाची दुर्गंधी येते, तेव्हा त्याला जिंजिवायटिस असे म्हणतात. हिरड्यांच्या इन्फेक्शनला सुद्धा जिंजिवायटिस म्हटल्या जाते. सर्वसामान्यपणे हिरड्यांचा रंग गुलाबी असतो, पण जिंजिवायटिस हा आजार झाल्यानंतर हिरड्या लाल होतात. जिंजिवायटिस किंवा पायोरिया होण्याची कारणे काय? जिंजिवायटिस हा हिरड्यांचा आजार असून तो होण्याची अनेक कारणे आहेत. दात जर व्यवस्थित नाही घासले तर दोन दातांमधील फटींमध्ये अन्नकण जमून तिथे घाण साचते, तिथली हिरडी सुजते, दुखते, लाल होते व त्यातून रक्त निघते. त्यामुळे प्रत्येकाने दोन दातांच्या फटींमधील अन्नकण स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉस हा एक धागा असतो, याचा वापर करावा. रात्री ब्रश केल्यानंतर काही खाऊ नये. डायबिटीज या आजारामुळे सुद्धा हिरड्यांचा त्रास जाणवतो, त्यामुळे तुमचे शुगर लेवल्स नियंत्रणात ठेवावे लागतात. धूम्रपानामुळे सुद्धा हिरड्यांचे आजार उद्भवतात, त्यामुळे बिडी सिगारेट टाळावी. गुटखा, तंबाखू, तोटा, मटेरियल, पान खाण्याच्या सवयींमुळे पण हिरड्यांचे आजार होतात. व्हिटॅमिन डेफिशियन्सीज, शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यामुळे हिरड्यांचे विकार जाणवतात. ज्या रुग्णांना अँटी डिप्रेसंट्स गोळ्या चालू आहेत त्यांना पण हिरड्यांचे विकार उद्भवतात. काही रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रण गोळ्यांमुळे पण हिरड्यांचे विकार जाणवतात. ज्या रुग्णांना झटक्यांचे मेडिसिन्स चालू आहेत त्यांच्या पण हिरड्या खूप जास्त सुजतात. ज्या रुग्णांचे दात उंच, बाहेर व वेडेवाकडे असतात, त्यांचे ओठ पूर्णपणे बंद होत नाहीत व हिरड्यांना जंतूंचा प्रादुर्भाव होतो व हिरड्यांचे विकार उद्भवतात. काही रुग्णांना जेवण एकाच बाजूने चावण्याची सवय असते. दुसऱ्या बाजूची दाढ किडलेली असेल तर त्याची ट्रीटमेंट करून घ्या, कारण जी हिरड्यांची बाजू वापरात नसेल तेथे घाण साचून हिरड्या सुजतात, दुखतात व त्यात रक्त आणि पू होतो. त्यामुळे जेवण करताना तोंडाच्या दोन्ही बाजूने चावून खा. काही रुग्णांना क्लिप लावलेली असते. क्लिपमुळे रुग्ण नीट ब्रश करत नाही, जेणेकरून क्लिपच्या मध्ये अन्नकण अडकून हिरड्या सुजतात, रक्त निघते, दुखतात, मग क्लिपची ट्रीटमेंट अवघड होते. कधी कधी तर सुजलेल्या हिरड्या ऑपरेशन करून कट कराव्या लागतात, त्याला आमच्या भाषेत जिंजिवेक्टॉमी असे म्हणतात. तर ज्या रुग्णांना क्लिप लावलेली आहे त्यांनी स्पेशल ऑर्थोडोन्टिक अथवा इंटरडेंटल टूथब्रश वापरावा. तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता यावरही हिरड्यांचे विकार जाणवतात. आजकालचे जीवन फार फास्ट झालेले आहे. काही काही जॉब्स रात्री उशिरापर्यंत जागून करावे लागतात, त्याचा पण परिणाम हिरड्यांवर होतो. स्ट्रेस, स्ट्रेन, एक्झर्शन, टेन्शन, जागरण, दगदग यामुळे सुद्धा जिंजिवायटिस व पेरिओडोन्टायटिस होतो. कधी कधी हिरड्यांचे आजार होण्याचे अनुवंशिक कारण पण असू शकते. आता आपण जिंजिवायटिस झाला हे कसे समजावे? तर हिरड्या लाल होणे, सुजणे, रक्त निघणे, ब्रश करताना दातातून रक्त येणे, आरशात पाहिल्यावर दात लांब दिसणे, दातापासून हिरड्या वेगळ्या दिसणे, हिरड्यांमधून पू निघणे, हिरड्या व दात दुखणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाची दुर्गंधी येणे.

0: आता जिंजिवायटिस किंवा पायोरिया अथवा पेरिओडोन्टायटिस होऊ नये म्हणून दोन वेळेस दात स्वच्छ ब्रश करा, डेंटल फ्लॉसचा वापर करावा, इंटरडेंटल टूथब्रश वापरावा, वर्षातून एकदा तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत. दात स्वच्छ केल्यामुळे किंवा धुतल्यामुळे पातळ होत नाहीत, सेन्सिटिव्ह होत नाहीत किंवा हलत पण नाहीत. योग्य तीच टूथब्रश दात घासण्यासाठी वापरावी. व्हिटॅमिन सी युक्त फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करावा, जसे लिंबू, संत्री, आवळा, दही, मोसंबी, किवी, स्ट्रॉबेरी, पपिता, गाजर, काकडी, मुळा, सलाद, सफरचंद दातांनी कच्चे चावून खावे. व्हिटॅमिन डी घ्यावे, मल्टी व्हिटॅमिन पण घ्यावे. गुटखा, सुपारी, तंबाखू पान खाऊ नये, धूम्रपान पण करू नये.
1: आताच आपण दातांची काळजी याविषयी डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोर्बन फॅक्टरी एरिया, गोवर्धन घाट रोड, नांदेड.
2: श्रोतो, आताच आपण ग्राहक केंद्रीय कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही आता संक्षिप्त करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. बालकांसाठी सर्दी खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद. जिल्हा परिषद शाळेत विना परवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा गायत्री जोडीला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. बालकांच्या सर्दी खोकल्यावरच्या विशिष्ट औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनेलिप्रमाईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या या औषधांवर 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा नमूद करणं अनिवार्य करण्यात आला आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींवर हा इशारा स्पष्टपणे दर्शवण्याचे निर्देशही सरकारनं औषध उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे. पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नवी मुंबई विमानतळ, पोलीस ठाणे, एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन तसंच रील आणि पोस्टर स्पर्धेतल्या विजेत्यांचा गौरवही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5,299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं असून त्यापैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. ही तपासणी मोहीम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी मुंबई महापालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी केली. नवी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या या मॉडेलमध्ये लोकसहभागावर भर देऊन त्यातून नवी दिशा देण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली. केंद्रीय वस्त्र मंत्रालयानं नवी मुंबई महापालिकेसोबत जसा करार केला आहे तसाच करार राज्यातल्या इतर महापालिकांसोबतही करून रोजगाराच्या नव्या दिशेकडे वाटचाल करण्याची सूचना संबंधित समितीला करण्यात येईल असं सिंह यांनी सांगितलं. गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितेसोबत कमाल संवेदनशीलता हेच प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं. राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं शक्ती आणि सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमता वृद्धी या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणुकींसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, माहिती आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला या विषयावरच्या क्षमता बांधणी कार्यशाळेलाही रहाटकर यांनी मार्गदर्शन केलं. महिला उद्योजक तसंच बचत गटातल्या महिलांनीही एआयचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करावा असं आवाहन

0: नाही त्याने केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधला. भारताच्या महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगत महिलांनी स्वतंत्र असावं, स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं. भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या पगारदार महिलांना पुरुषांच्या तुलनेत 25% कमी मोबदला मिळतो हा महिलांचा अनादर असल्याचं ते म्हणाले. यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी, पेपरफुटी, परीक्षांमधली अनियमितता, महिला सुरक्षा, वाढतं शैक्षणिक शुल्क आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या प्रश्नांना गांधी यांनी उत्तरं दिली आणि शिक्षण, महिला सुरक्षा, समान संधी तसंच रोजगाराच्या मुद्द्यांवर चर्चाही केली. यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये लातूरचे वैभव कुलकर्णी यांचाही समावेश आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर देणारे कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
2: मला नॅशनल टीचर्स अवॉर्ड किंवा प्रेसिडेंट अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो 2026 हे मिळालेला आहे आणि मला त्याचा खूप आनंद होत आहे आणि या पुरस्काराचं श्रेय मी माझ्या शाळेच्या सर्व सहकारी मित्र, माझे विद्यार्थी, नवोदय विद्यालय रिजनल ऑफिस पुणे व नवोदय विद्यालय हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली या सर्वांना देतो. हे सगळ्यांचा पुरस्कार आहे, माझा एकट्याचा नाही आहे, त्यामुळे मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो.
0: लातूर जिल्ह्यात औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या इतर 4-5 सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपके आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी शाळेत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसत विविध प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसंच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचं शिक्षिका सय्यद शमशाद बानो यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या शाळेत दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी बसवल्याचा आरोप करून शाळेची बदनामी केली तसंच शिक्षकांना निलंबनाची धमकी दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीचे लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे यांनी शाळेतली दुरावस्था आणि कथित गैरप्रकार समोर आणल्यामुळेच गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या पाहणी दरम्यान आवारात गांजा आणि दारू सेवनाचे प्रकार, स्वच्छतागृहाचा अभाव, बंद स्वयंपाकघर तसंच माध्यान्ह भोजनासाठीच्या तांदूळ, भात आणि डाळींमध्ये किडे आढळल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकाराची प्रशासनानं चौकशी करून शाळेतल्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणीही शिंदे यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या माळुंब्रा इथं प्रस्तावित 4 किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं नुकतीच पाहणी केली. पाहणीनंतर या पथकानं विमानतळाच्या या जागेबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे पडलं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं कांस्य पदक पटकावलं. काल उपांत्य फेरीत चिनी जोडीसोबत झालेल्या रोमांचक लढतीत त्रिसा गायत्री जोडीनं पहिल्या गेम 21-18 फरकानं जिंकला, मात्र पुढचे दोन्ही गेम जिंकत चिनी जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या 2 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आजपासून कोलंबो इथं खेळला जाणार आहे. सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. जालना इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या श्रमदानासह कुंडलिका सीना फाउंडेशनच्या सहभागातून या परिसरात काल 10 जलशोषक खड्डे आणि 20 ट्रेंच कम बंड्स तयार करण्यात आले. भूजल तज्ज्ञ डॉ पंडित वासरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज राहून संबंधित विकास कामांना गती देण्याची सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केली आहे. ते काल लातूर इथं संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यंदा राज्यात सर्वात कमी प्रमाणात पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंचन प्रकल्पातल्या पाणीसाठ्याचा सातत्यानं आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं सांगून प्रकल्पांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तातडीनं गस्त सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अवैध सरकारी विरोधात सावकारी विरोधात लातूर सहकार विभागानं धडक कारवाई करत शहरातल्या एका संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईत कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्र आढळून आली. दरम्यान

0: लातूर तालुक्यात कुठेही बेकायदेशीर सावकारी सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी कळवावं अशी माहिती आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बालकांसाठी सर्दी खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा गायत्री जोडीला कांस्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय कार्यक्रम.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: कधी कधी आयुष्य एखाद्या छोट्याशा लक्षणातून मोठा इशारा देत असत, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास अशक्य वाटणारी परिस्थितीही पुन्हा आशेमध्ये बदलते. साधारण 6 महिन्यापूर्वींची गोष्ट. 20 वर्षांची एक शांत अभ्यासू मुलगी आपलं कॉलेज लाईफ आनंदाने जगत होती, पण काही दिवसांपासून तिचं आयुष्य अचानक बदलायला लागलं. सततच्या तीव्र डोकेदुखी आणि अचानक येणाऱ्या फिट्समुळे त्रस्त झाली होती, पण दिवसेंदिवस हा त्रास वाढू लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी तिची तपासणी केली आणि समस्येचं अचूक निदान समजून घेण्यासाठी लगेच सिटी स्कॅन आणि MRI देखील केलं. रिपोर्ट्स आले आणि डॉक्टरांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली. तिच्या मेंदूमधील मुख्य रक्तवाहिनीवर तब्बल 4 ते 5 सेंटीमीटरचा फुगा तयार झाला होता. मेडिकल टर्म्समध्ये याला एन्युरिझम म्हणतात. असा फुगा कधीही फुटू शकतो आणि जर तो फुटला तर मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होऊन जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी शांतपणे तिच्या कुटुंबियांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. या आजारावर एकच उपचार शक्य होता, एन्युरिझम क्लिपिंग सर्जरी. पण ही सर्जरी अत्यंत डेलिकेट असते, कारण सर्जरी करताना जर तो फुगा फुटला तर ऑपरेशन दरम्यान पेशंटचा मृत्यू होण्याची शक्यता 70 ते 80% असते. हे ऐकून घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांना हायर सेंटरला जाण्याचा पर्याय देखील देण्यात आला, पण मुलीच्या पालकांनी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंवर पूर्ण विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. पालकांचा विश्वास डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंसाठी एक मोठी जबाबदारी बनला आणि त्या विश्वासासोबतच सर्जरीची तयारी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सर्जरीला सुरुवात झाली. सुदैवाने सर्जरी दरम्यान कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी सक्सेसफुल झाली. योग्य उपचार व काळजीमुळे 5व्या दिवशी ती मुलगी आनंदाने घरी परतली. एक धोकादायक समस्या, योग्य वेळी झालेलं निदान आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंच्या कुशल उपचारांमुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशा आणि आनंद परत आला. कारण कधी कधी उपचारांपेक्षा जास्त ताकद विश्वासात असते.
2: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक यशस्वी सर्जरी सोबत संपूर्ण कुटुंबाला नव्याने जगण्याची आशा मिळते. आणि जेव्हा विषय ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटल मध्ये, शिवाजीनगर नांदेड. श्री गंगा हॉस्पिटल,
1: एव्हरी लाईफ मॅटर्स. श्रोतो, आता जपान ग्राहक केंद्रीय कार्यक्रम ऐकलात. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदीम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथस्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही, त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. अग्नि विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो.
0: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
1: आज माहितीची कमतरता नाही आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यमं सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहिती ची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्वाचे आहेत. विश्वकोशात मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते आता त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञानाच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती ही विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे

0: निर्माण केलेल्या आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेल्या आहे, त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
1: सर, विश्वासार्हता ह्या महत्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय, तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
0: सातारा जिल्हा पोलीस भरती अशी एक पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात चाललेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी, स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं. आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे. याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञान विषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भ ग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात. तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
1: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा, मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का, म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या?
0: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाची जी विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषायुक्त, अधिक सहसंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
1: खूपच छान. सर, MPSC किंवा UPSC परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
0: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे, तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे जे परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे, मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तर लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येयता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची उत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील, म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये. आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्दात चांगल्या पद्धतीने मांडता येवो असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार उपयुक्त ठरेल. म्हणजे उतारांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
1: हा, म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते.

0: एखाद्या विषयाची सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एकापाठोपाठ कसं येतं आहे हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो याविषयी जरा सांगा.
1: हा, ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.
0: बरोबर.
1: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा. तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आलेले आहेत आणि त्या घटकांवरती अभ्यास करताना आपण म्हणजे असं म्हणता येईल की बाहेर ज्याला आपण व्यावसायिक स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विद्यार्थी सहज विकत घेतात त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलंय, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भता आहे ते आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
0: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात UPSC च्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्व विशेष असं काय जाणवत असेल?
1: माझ्या दृष्टीने हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर UPSC सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी, अर्थशास्त्रांशी अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना, पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो, व्यवस्थित लिहितो, हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र 2 वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथमावृत्ती आहे त्या प्रथमावृत्तीची वेबसाईट विश्वकोश-मराठी.महाराष्ट्र.gov.in अशी आहे. संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते mrathiviswakosh.maharashtra.government.in अशा पद्धतीनं आहेत. तर या 2 संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
0: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ स्वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
2: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
4: रसिक श्रोते हो नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग. आज सर्व श्रोत्यांचं परत एकदा मनपूर्वक मी डॉक्टर सागर मापारे आपल्या नेहमीच्याच कार्यक्रम सुंदर असे एक अलंकार यामध्ये स्वागत करत आहे. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण नेहमीच दंतारोग्याविषयी वेगवेगळ्या बाबी जाणून घेत असतो आणि ह्यामध्ये दंतारोग्यासंदर्भात ज्या काही नवीन संकल्पना असतात, नवीन ट्रीटमेंट प्लॅनिंग असतात, रुग्णांचे आजार असतात किंवा काही प्रॉब्लेम असतात दाताविषयी, तर त्याच्याबद्दल आपण नेहमी चर्चा करत आलेलो आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही श्रोते नेहमीच त्याच्यामध्ये सहभागी असतात, तुम्ही नेहमीच मला याबद्दल सांगत असतात, कार्यक्रमाबद्दल बोलत असतात, कारण तुमच्या सगळ्या श्रोत्यांमुळेच हे सगळं शक्य होतं. कारण मिठी बात और चेहरों पे मुस्कान, मिठी बात और चेहरों पर मुस्कान ऐसे लोगों की ही है हमारे मैफिल में शान. अशा शानदार श्रोतेवर्गांसमोर मला बोलायला नेहमीच आवडतं आणि यांचे फीडबॅक्स पण येत असतात मला नेहमीच, त्या गोष्टी मला आवर्जून सांगतात. डॉक्टर साहेब, तुमचा कार्यक्रम मी ऐकला, त्या कार्यक्रमात आम्हाला ह्या ह्या गोष्टी आवडल्या, ह्या ह्या गोष्टी आम्हाला खूप नवीन वाटल्या आणि नेहमी चांगलं दर्जेदार कार्यक्रम घेऊन यायचा माझा मानस असतो. तर आज ह्याच श्रृंखलेमध्ये मी एक कार्यक्रम घेऊन येत आहे, तो म्हणजे आहे रूट कॅनल संदर्भात. आता रूट कॅनल आणि दाताचा डॉक्टर हे एक जसं अतूट नातं झालेलं आहे. नेहमीच तुम्ही रूट कॅनल संदर्भात आणि दाताच्या डॉक्टरकडे गेलात तर त्यावेळेस तो सांगत असतो तुमचे दात किडलेले आहेत, तर तुमच्या किडलेल्या दाताला छान करायसाठी, व्यवस्थित करायसाठी, त्याच्यावर उपचार करायसाठी आपल्याला रूट कॅनल ट्रीटमेंट ही करावी लागेल. तर नेमकी रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे काय असतं, ती कशासाठी करायची असते, त्याचे फायदे काय असतात आणि ही खरंच इलाज हा खूप म्हणजे अवघड आहे का, असं जे काही मनात प्रश्न येतात तर त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं की दात दुखायला लागला की बरेच पेशंट्स तर डॉक्टरांकडे जातच नाहीत आणि त्याच्यामुळे होतं काय की तो जातच नाही, तो काय करतो, मेडिकलवाल्याकडे जातो डॉक्टरांकडे जायच्याऐवजी, आणि मेडिकलवाल्याकडून काहीतरी गोळ्या घेतो आणि गोळ्या घेऊन ते दाताचं दुखणं हे आजचं दुखणं उद्यावर टाकतो. कारण त्याला भीती वाटत असते दाताच्या डॉक्टरची की आता दाताचा डॉक्टर काय, माझे दात काय आता सगळं उपटणार का, दात काढून टाकणार का, मला काय तोंडामध्ये इंजेक्शन देणार का, मला खूप त्रास होणार का, मी दात काढताना किती आरडाओरडा करेल, ह्या भीतीनं तो दाताच्या डॉक्टरकडेच जात नाही. विषय संपला मग त्याच्याऐवजी काय करायचं, दोन चार गोळ्या घ्यायच्या आणि त्या किडलेल्या दाताला किती दुखलं तरी डॉक्टराकडून जाऊन दाखवायचं नाही, असा एक कल असतो सर्व रुग्णांचा मी पाहतो. आणि याच्यानं काय होतं की तो आजार जो असतो दाताच्या किडेचा तो बळावत जातो आणि मग ती कीड जेव्हा खूप खोलवर जाते आणि मग रूट कॅनल करायची वेळ येते, मग त्यावेळेस डॉक्टरची आठवण येते. कधी कधी त्यावेळेसही रुग्ण जात नाही, त्यावेळेसही म्हणजे तो काय करतो की बा गोळ्या औषधं खाऊन वेळ मारून येतो. तर मला असं नेहमीच वाटतं की सर्वच श्रोत्यांनी ही गोष्ट नोंदवावी की आपल्या मनात नोंदवा की बाबा आपल्याला काही त्रास असेल तर मनानं काही मेडिकेशन करण्यापेक्षा डॉक्टरांकडे जावं आणि डॉक्टरांनाच दाखवावं आणि त्यांना निर्णय घेऊ द्यावा. आपल्याला वाटतं की तिथं वेळ जाईल, चार पैसे जातील, मग नंतर काही मोठा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यापेक्षाही अवघड होईल, कारण नंतर ते दात काढायची वेळ आली, नंतर काही दुसरे प्रॉब्लेम्स आले तर मग आपण काय करतो की अजून मोठा खर्च करतो. ठीक आहे ना, छोटा आजार असतो, बऱ्याच लोकांना काहीतरी पोट दुखत असतं, मग ते घरगुती काहीतरी उपाय करतात किंवा घरगुती दाखवतात, डॉक्टरांशी सल्ला मसलत देखील करत नाहीत आणि अशा वेळेस काय होतं, मग तो आजार बळावतो, मग 2 महिने जातात पोट दुखतच राहतं आणि मग 3 महिन्यात जेव्हा सोनोग्राफी किंवा स्कॅनिंग करतात काही आणि दुसरंच काहीतरी भलतंच निघतं आणि मग त्यावेळेस मग हैदराबादला दुसरीकडे पुण्या मुंबईला जाऊन मग 1,00,000 रुपये खर्च होतो आणि खूप सारा वेळ त्याच्यात जातो, महिना महिना 2-2 महिने जातात. मग आपल्याला उगाच वाटतं की आपण खूप काही वाचवत असतो डॉक्टरांकडे न जाता, तर तसं काही नसतं, ते क्षणिक असतं, मात्र लक्षात ठेवा लॉंग टर्ममध्ये जास्त नुकसान होत असतं. त्यामुळे कधीही तुमचे जे काही फॅमिली डॉक्टर असतील किंवा तुमचे फॅमिली दंतवैद्यक असतील, तुमचे दाताचे डॉक्टर असतील, डॉक्टरांकडे मांडा, त्यांना बोला आणि नक्कीच ते तुमचे पुढे होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच टाळता येतील तुम्हाला आणि एक चांगलं दंतारोग्य देखील आणि चांगलं आरोग्य देखील तुम्हाला त्या रूपानं मिळणार आहे. तर आज आपण जो बोलत आहोत तो विषय आहे की रूट कॅनल ट्रीटमेंट. कारण काय होतं की तुम्ही डॉक्टरांकडे गेला तरच तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळणार आहे. घाबरू नका तुम्ही किंवा त्याच्याकडे डॉक्टरकडे जाणं म्हणजे मला आता काही होईल, तर ती भीती काढून टाका मनातली की तो डॉक्टर काय तुमचा दुश्मन थोडी आहे, त्याला तुम्हाला चांगलं करायचं आहे, तुम्हाला

हसतं पाहायचंय तुम्हाला, म्हणजे त्याच्याशी जोडायचं आहे त्याच्या क्लिनिकला, त्या डॉक्टरला सुद्धा, त्या पेशंट्सला. तर तुम्ही तसं विचार करू नका की मला काही त्रास होईल, नक्कीच आपला डॉक्टर आपली काळजी घेणार आहे. कारण मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते, गुमराहा तो वो होते है जो घर से निकलते ही नाही. कळा लगा, म्हणजे काय असतं, त्या माणसाला कुठून मंजिल मिळणार आहे, तो घरातूनच निघाला नाही काय, तुम्ही भटकताल, इकडे भटकता, ह्या डॉक्टरकडे जाताल, त्या डॉक्टरकडे जाताल, मात्र शेवटी तुमचा काहीतरी इलाज तर होईल. काही लोक इलाजाच्या भीतीने घरीच बसून राहतात, हे मात्र बिलकुल योग्य नाही. तुम्ही बाहेर निघा, शोध घ्या, नक्कीच तुमच्या आजारावर उपचार भेटणार आहे. तर मी आज जे रूट कॅनलबद्दल सांगत आहे की रूट कॅनल ही जी ट्रीटमेंट असते ही दाताच्या नसांबद्दल असते. म्हणजे कसं असते, दाताच्या सेंटरला, जसं आपल्या जे लोक नॉनव्हेज खातात तर त्यांना माहिती असेल की हाडाच्या मध्यभागी मगज असतो, तशाच प्रकारचा दाता असतात, त्याच्या मध्यभागी पल्प असतो, किंवा त्याला आपण नस म्हणतो. तर ती नस जी आहे दाताची, तर ती नस कधी कधी काय होते की खूप कीड लागल्यावर डॅमेज होते, खराब होते, आणि अशा वेळेस आपल्याला खूप वेदना होतात, आणि त्यावेळेस रूट कॅनल ट्रीटमेंट करायची गरज पडते. आणि रूट कॅनल ट्रीटमेंट केली की तुम्हाला त्या त्रासातून मुक्ती मिळते, आणि तो जो काही किडलेला दात असतो तर तो वाचतो. नाही तर काय होतं की आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि उगाच वेदनाशामक गोळ्या काही दिवस घेतल्या तर तात्पुरतं स्वरूपाचं तुम्हाला ते दुखणं थांबल्यासारखं वाटतं, मात्र परत काही दिवसानंतर गोळ्यांचा असर उतरला की परत ते दुखणं चालू होतं. तर आपल्याला कायमस्वरूपी इलाज हवा असेल तर त्या दुखण्यापासून, दाताच्या किडलेल्या दातांच्या दुखण्यापासून, तर आपण नक्कीच रूट कॅनल ट्रीटमेंट आपल्या दाताच्या डॉक्टरकडून करून घ्या. म्हणजे आमच्या मापारे डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टरलाईन शाखेवर देखील आणि आनंदनगर शाखेवर देखील हा उपचार उपलब्ध आहे. आता रूट कॅनल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या काळी जी होती ती थोडीशी वेळ खाणारी होती, त्रासदायक होती. त्यावेळेस रुग्णांना 4-4, 5-5 चक्रा मारावं लागायच्या डॉक्टरकडं आणि मग जाऊन ती रूट कॅनल ट्रीटमेंट व्हायची. मात्र आताच्या याच्यामध्ये खूप तंत्रज्ञान आधुनिक झालेलं आहे, आणि त्या आधुनिकतेमुळं काय झालेलं आहे की तुम्हाला जो वेळ लागतो तो कमी लागतो. म्हणजे एका दिवसातच रूट कॅनल व्हायला लागलेली आहे, त्याला सिंगल सिटिंग रूट कॅनल म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एक रोटरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणून एक भाग आहे, तर तो एक फार महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्याचप्रमाणे तुमच्या याच्यामध्ये एक नवीन पद्धत आलेली रूट कॅनलमध्ये, त्याच्यामध्ये आपण अपेक्स लोकेटर एक वापरतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या दातावर जी रूट कॅनल केल्या जाते ती लिलया केल्या जाते, अतिशय सोप्या पद्धतीने केल्या जाते. पेशंट्सला काहीही जास्त चक्रा मारा लागत नाही आणि एका सिटिंगमध्येच रूट कॅनल ही होऊन जाते. इवन तुम्हाला आठवत असेल दाताचा एक्सरे काढायचा असेल तर पूर्वीच्या काळी एक्सरे काढावा लागायचा, मग एक्सरेला धुवावं लागायचं, वळवावं लागायचं आणि मग तो एक्सरे तुम्हाला मिळायचा. आता तुम्हाला एवढा वेळ लागत नाही, एका सेकंदात तुम्हाला तुमच्या समोर लॅपटॉप ठेवला जातो आणि दाताचा एक्सरे हा ताबडतोब तुम्हाला दिसतो. म्हणजे ही विज्ञानाची एक आधुनिकता आहे, त्याच्यामुळे आपल्याला लागणारा वेळ आणि त्रास हा खूपच कमी झालेला आहे. फक्त आपल्याला जायचं आहे आणि तो इलाज करून घ्यायचा आहे. एकदा का तुम्हाला तुमच्या मनातली भीती गेली की नक्कीच तुम्हाला तो इलाज हा अवघड वाटणार नाही. घरी बसून सगळंच अवघड वाटते, मग जर बाहेर पडा, नक्कीच तुम्हाला जे काही दाताचे इलाज आहेत ते पण फार सोपे वाटायला लागतील. आणि राहिली गोष्ट वेदनांची, आजकाल वेदना बिलकुल होत नाहीत, कारण अॅनेस्थेशिया दिला जातो. अॅनेस्थेशियानं तुम्हाला खूप सुकर असं सगळं कार्य होत असतं. पेशंटचे दात देखील काढल्या जातात, मात्र पेशंटला कळत नाही की दात कधी काढला गेला आहे. पेशंटची रूट कॅनल ट्रीटमेंट संपते, मात्र पेशंटला हेच कळत नाही की नेमकं माझ्या दातासोबत झालं काय, आणि तेवढ्या वेळात ती ट्रीटमेंटही संपते. म्हणजे तुम्ही थोडंसं निडर व्हा आणि तुम्हाला जी भीती आहे ती काढा, आणि नक्कीच तुम्ही हा जो काही इलाज आपल्या किडलेल्या दातावर करतात याच्यामुळं आपला वेळही वाचेल आणि आपला दातही वाचेल. आणि एक लक्षात ठेवा की जर तुम्ही हा इलाज करू इच्छित असाल तर ह्या इलाजाची जी सुविधा आहे ही सगळीकडेच उपलब्ध आहे. म्हणजे आमच्या इथं तर आहेच आहे, मापारे डेंटल इथे, मग सगळीकडेच उपलब्ध. फक्त तुम्हाला ते डिस्कस करायचं आहे, तुमचे दात दाखवून घ्यायचे, दाताचं कीडचं प्रमाण किती आहे ते एक्सरेवर चेक करून घ्यायचं आहे, आणि मग त्या रूट कॅनलवर नेमका किती खर्च होईल आणि किती वेळ लागेल हे एकदा समजलं की तुम्हाला तो इलाज हा सोपा होतो. जी दातामध्ये जी नस बसवली जाते ही आर्टिफिशियल नस बसवली जाते. ओरिजिनल जी नस आहे किंवा पल्प आहे तो काढला जातो. जी आर्टिफिशियल नस बसवतात त्याला आपण गटापरचा म्हणतो, तर तो आपल्या दातामध्येच असतो. म्हणजे ती एक डुप्लिकेट प्रकारची नस समजा तुम्ही, आणि त्याचा वापर हा आपला दात हा मग बराच काळ त्याचा वापर करत असतो, आणि आपला दात हा बराच काळासाठी आपल्याला त्याची साथ पण देतो. असे ज्याची रूट कॅनल होते अशा जे काही दात असतात तर त्यांना नंतर तुम्हाला कॅप पण लावावं लागते. मग ती कॅप ही सिरॅमिकची अथवा मग मेटॅलिकची, जे काही डॉक्टर सुचवतील त्या प्रकारची कॅप तुम्हीही लावू शकत असता. ती कॅप लावली तर जेवायला सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही, कडक पदार्थ हे चांगल्या रीतीनं खाता येतात. मात्र एकदम चिकट पदार्थ, एकदम ऊस वगैरे तोडणे असा काही प्रयोग मात्र करू नये. दात तुमचे लहानपणी आले, नंतर तुम्ही त्याच्यावर बरीच काही चॉकलेट्स खाल्ले किंवा काही लोकांनी अजून वेगळे काही पदार्थ खाल्ले आणि त्याच्यामुळे दातं आता प्रॉब्लेममध्ये आहेत, ठीक आहे.
ते आता आम्ही डॉक्टर लोक आहोत, त्याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. आमच्या ज्ञानाचा तुम्ही फायदा घ्या.

छोटी म्हणतात ना, जन्म देणे से पालने वाला हमेशा बड़ा होता है। आम्ही डॉक्टर लोक आहोत तुमच्या सगळ्या दाताची काळजी घ्यायला, तर नक्कीच तुम्ही ह्या सर्व नवीन तंत्रज्ञानांचा फायदा घेताल आणि आपले जे काही किडलेले दात आहेत त्याच्यावर जर गरज असेल तर रूट कॅनाल ट्रीटमेंट ही करून घेताल आणि आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, दाताचं दुखणं आहे किडलेल्या दातांचं, तर ते दूर होईल आणि आपल्याला जेवणाचा सुद्धा हा आनंद मिळणार आहे। कारण किडका दात जर तोंडात असेल आणि वेदना होत असेल तर आपल्याला जेवायला सुद्धा खूप खूप त्रास होतो। तर तुम्ही माझं जे काही बोलणं आहे ते अतिशय निवांतपणे ऐकलं, सर्व श्रोत्यांना मी धन्यवाद देतो आणि मी डॉक्टर सागर मापारे आपली इथं रजा घेतो। जाता जाताना सांगतो की आमच्या डॉक्टर लेनच्या दवाखान्याचा संपर्क क्रमांक हा 99 231 53 9 53 आहे। परत एकदा

0: क्रमांक हा 99231353 आहे. परत एकदा संपर्क क्रमांक 99231353. गरजू रुग्णांनी जरूर संपर्क करावा. आणि कार्यक्रम ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रीय कार्यक्रम ऐकलात. सुंदर हास्य एक अलंकार, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
5: महाराष्ट्र वीरशैव लिंगाय सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
6: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
5: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
6: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
5: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे.
7: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने.
8: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
7: मोबाईल 94-23-13-87-89.
9: हनुमान मंदिर मुगट तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका मुदखेड.
10: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
11: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
10: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
11: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
7: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
12: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: महाराष्ट्र वीरशैव लिंगाय सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
6: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
5: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
6: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
5: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे.
13: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
14: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
15: RBI सांगते,
14: जाणकार बना, सतर्क रहा.
6: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
9: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
16: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
17: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
16: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
17: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
16: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
17: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
15: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले

0: सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
1: महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
2: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
1: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
2: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
1: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे.

श्रोते हो आपण ऐकलात भावगीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हेमंत यांची रचना श्रीकृष्ण चंद्राते यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोते हो सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

घ्यायचे आहे. मानवाला आकाशातील चंद्र, सूर्य, तारे आणि ग्रह यांच्याविषयी प्राचीन काळापासूनच कुतूहल राहिले आहे. आकाशातील या अनंत विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा ही मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमागील एक महत्वाची प्रेरणा आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाने पृथ्वीच्या सीमा ओलांडून अंतराळात प्रवेश केला आणि चंद्र, मंगळ तसेच इतर ग्रहांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. भारतानेही अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची प्रमुख संस्था असून तिच्या विविध मोहिमांमुळे भारताने जगभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भारतासाठी 23 ऑगस्ट हा दिवस विशेष महत्वाचा आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीच्या समर्थनात भारत सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यशाचा उत्सव नाही, तर विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि युवकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताच्या अंतराळ संशोधनाची सुरुवात अत्यंत मर्यादित साधन संपत्तीच्या काळात झाली. भारताने अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ प्रतिष्ठेसाठी न करता राष्ट्रीय विकासासाठी करण्याची भूमिका स्वीकारली. हवामानाचा अंदाज, दूरसंचार, प्रसारण, कृषी, जलसंपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि भौगोलिक माहिती अशा विविध क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भारताने भर दिला. भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विकासामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांचे योगदान अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने अंतराळ संशोधनाला राष्ट्रीय विकासाशी जोडले. पुढे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे उपग्रह प्रक्षेपण वाहने आणि ग्रह अन्वेषण मोहिमांच्या माध्यमातून देशाला अंतराळ क्षेत्रात सक्षम बनविले. भारताच्या या प्रदीर्घ प्रवासातील चांद्रयान 3 ही एक ऐतिहासिक पायरी ठरली. 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण उच्च अक्षांशाच्या प्रदेशात यशस्वी अवतरण केले. या यशामुळे भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या देशांच्या समूहात स्थान मिळवले आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ पोहोचण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक कामगिरी केली. चांद्रयान 3 मोहिमेने भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतेची जगाला जाणीव करून दिली. या मोहिमेमध्ये विक्रम लँडर, प्रज्ञान रोवर आणि प्रोपल्सन मॉड्यूल यांचा समावेश होता. 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरचे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाले. त्यानंतर प्रज्ञान रोवरने चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करून विविध वैज्ञानिक माहिती संकलित केली. चांद्रयान 3 मोहिमेतील उपक्रमाने चंद्राच्या पृष्ठभागावरील भूकंपीय हालचाली, तापीय गुणधर्म, प्लाझ्मा वातावरण आणि मूलद्रव्याची रचना यासंबंधी माहिती संकलित केली. या वैज्ञानिक माहितीमुळे चंद्राच्या पृष्ठभागाविषयीचे ज्ञान वाढण्यास मदत झाली. या यशामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये विज्ञान, अंतराळ संशोधनाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन हा वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पनांना चालना देणारा दिवस म्हणूनही महत्वाचा ठरतो. राष्ट्रीय अंतराळ दिनाचे उद्दिष्ट. राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यामागे अनेक व्यापक उद्दिष्टे आहेत. त्यातील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे देशातील नागरिकांना भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीची माहिती करून देणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. या विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये विविध वैज्ञानिक कार्यक्रम, व्याख्याने, प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, मॉडेल निर्मिती आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. त्यामुळे विज्ञान हे केवळ पुस्तकातील ज्ञान नसून राष्ट्राच्या विकासाचे प्रभावी साधन आहे. ही भावना समाजात रुजण्यास मदत होते. राष्ट्रीय विकासामध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचे महत्व. अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ चंद्र किंवा मंगळाच्या अभ्यासापुरता मर्यादित नाही. आज आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक सेवा अंतराळ
तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे

अवलंबून आहेत. नंबर एक, कृषी क्षेत्र. उपग्रहाच्या माध्यमातून पिकाची स्थिती, जमिनीचा वापर, पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील बदल यांचे निरीक्षण करता येते. नंबर दोन, हवामान अंदाज. चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, वादळे आणि इतर नैसर्गिक घटनांचा अंदाज घेण्यासाठी उपग्रह महत्वाची भूमिका बजावतात. नंबर तीन आहे आपत्ती व्यवस्थापन. पूर, भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळ आणि वनाग्नी यासारख्या आपत्तीचे निरीक्षण करण्यासाठी अंतराळातून मिळणारी माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्तीग्रस्त भागाची माहिती जलद मिळाल्याने बचाव आणि मदत कार्य अधिक प्रभावी कार्य करता येते. दूरसंचार आणि उपग्रह तंत्रज्ञानामुळे देशाच्या दुर्गम भागापर्यंत संप्रेषणाची सुविधा पोहोचविणे शक्य झाले आहे. दूरदर्शन, दूरध्वनी, इंटरनेट आणि इतर संप्रेषण सेवांच्या विकासात उपग्रहाची महत्वाची भूमिका आहे. नंबर पाच आहे नेव्हिगेशन. उपग्रहाधारित नेव्हिगेशन प्रणालीमुळे वाहतूक, जहाजे, विमान सेवा, आपत्कालीन सेवा आणि विविध नागरी क्षेत्रांमध्ये स्थान निश्चित करणे सुलभ झाले आहे. नंबर सहा, शिक्षण व आरोग्य. दुर्गम भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. विशेषतः भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागातील लोकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्याची क्षमता अंतराळ तंत्रज्ञानामध्ये आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनाचे सर्वात मोठे महत्व म्हणजे तो देशातील युवकांना विज्ञानाकडे आकर्षित करतो. भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती ही विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पहा आणि ती वैज्ञानिक प्रयत्नांनी पूर्ण करा असा संदेश देते. राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, रोबोटिक्स, हॅकाथॉन, वैज्ञानिक प्रकल्प आणि अंतराळ विषयक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमा. चांद्रयान 3 यशानंतर भारताची अंतराळ क्षेत्रातील महत्वाकांक्षा आणखी वाढली आहे. गगनयान ही भारताची मानवी अंतराळ उड्डाणाची महत्वाकांक्षी योजना आहे. भविष्यात भारताला मानवी अंतराळ मोहिमामध्ये स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. याशिवाय चंद्र, सूर्य आणि इतर अंतराळीय घटकांचा अभ्यास करणाऱ्या मोहिमा भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा विस्तार करत आहेत. आदित्य L1 यासारख्या मोहिमांमधून सूर्याचा अभ्यास केला जात आहे. चांद्रयान आणि मंगळ मोहिमांमधून ग्रहविज्ञान आणि सौरमालेविषयी भारताचे ज्ञान वाढत आहे. इस्रोच्या मते अशा अंतराळ मोहिमांमधून वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच तांत्रिक क्षमता आणि युवकांमध्ये विज्ञानाची आवड वाढते. भारताच्या आर्थिक विकासासाठी अंतराळ क्षेत्राचे महत्व. अंतराळ क्षेत्र हे भविष्यातील अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचे क्षेत्र बनत आहे. उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण सेवा, अंतराळ आधारित डेटा, दूरसंचार, नेव्हिगेशन, पृथ्वी निरीक्षण आणि अंतराळ संशोधन यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उद्योगांच्या संधी निर्माण होत आहेत. खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्सच्या सहभागामुळे भारतीय अंतराळ क्षेत्रात नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनाचे सामाजिक महत्व. अंतराळ विज्ञानाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंध आहे. उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक, नकाशे, संप्रेषण आणि विविध सरकारी योजनांच्या नियोजनात उपयोगी पडते. त्यामुळे अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचा लाभ समाजातील विविध घटकांना मिळतो. भारत सरकारनेही अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर कृषी, मत्स्य व्यवसाय, आपत्ती व्यवस्थापन आणि भूस्थानिक नियोजनासारख्या क्षेत्रामध्ये होत असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन हा वैज्ञानिक कामगिरीचा गौरव करण्याबरोबरच विज्ञान समाजासाठी या विचाराला बळकटी देतो. राष्ट्रीय अंतराळ दिनातून मिळणारा संदेश. राष्ट्रीय अंतराळ दिन आपल्याला अनेक प्रेरणादायी संदेश देतो. पहिला संदेश म्हणजे अडचणी कितीही असल्या तरी सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश मिळू शकते. भारताने मर्यादित साधन संपत्तीपासून सुरुवात करून आज जागतिक अंतराळ क्षेत्रात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. दुसरा म्हणजे स्वावलंबन आणि वैज्ञानिक संशोधनाचे महत्व. स्वतःची तंत्रज्ञान क्षमता विकसित केल्यामुळे भारत अनेक जटिल अंतराळ मोहिमा यशस्वीपणे राबवू शकला. तिसरा म्हणजे युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा. प्रश्न विचारणे, प्रयोग करणे, चुका स्वीकारणे आणि त्यातून शिकणे

0: वैज्ञानिक प्रगतीची मूलभूत तत्वे आहेत. राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचे विविध उपक्रम. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशभर विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये अंतराळ विज्ञानावरील व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला, मॉडेल निर्मिती, रोबोटिक्स स्पर्धा, वैज्ञानिक प्रयोग आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम यांचा समावेश होतो. राष्ट्रीय अंतराळ दिन हा भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा, संशोधकांच्या अथक परिश्रमाचा आणि देशाच्या उज्ज्वल वैज्ञानिक भविष्याचा उत्सव आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 विक्रम लँडरचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरला आणि त्याच्या समर्थनात 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून निश्चित करण्यात आला. हा दिवस आपल्याला सांगतो की ज्ञान, विज्ञान, कष्ट, कल्पकता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. भारताचा अंतराळ प्रवास हा केवळ वैज्ञानिक यशाचा प्रवास नसून राष्ट्रीय विकास, स्वावलंबन, युवकांना प्रेरणा आणि मानव कल्याणाचा प्रवास आहे. आज चंद्रापर्यंत पोहोचलेला भारत उद्या मानवाला अंतराळात पाठविण्याची स्वप्ने पाहत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन हा भूतकाळातील यशाचा गौरव करण्याबरोबरच भविष्यातील असंख्य शक्यतांकडे पाहण्याचा दिवस आहे. आकाश ही मर्यादा नाही. ज्ञान आणि प्रयत्नांच्या बळावर मानव त्याही पलीकडे जाऊ शकतो हा विश्वास राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण करतो. म्हणूनच राष्ट्रीय अंतराळ दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा, प्रेरणेचा आणि वैज्ञानिक प्रगतीचा महत्वपूर्ण दिवस आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे महत्व याविषयी पार्वती वाघमारे यांचे भाषण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9404525120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो, फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र FM 101.1 MHz. श्रोतेहो, 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुयेंदु अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉक्टर जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यदलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तुंग जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुराब जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात

0: 30 अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे, तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. MV ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते, त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून जाणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत दोघांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं होणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा काजीरामन हिनं चौथं स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3रं स्थान पटकावलं. तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3रं स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत महिलांमध्ये पीसीओडीच्या वाढत्या समस्या आणि घ्यावीची काळजी याविषयी डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची नम्रता बावळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना नम्रता बावळेचा

0: आजचं स्नेहनमस्कार. श्रोतेहो, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तींचं आरोग्य संपन्न आणि सुदृढ असणं फार गरजेचं असतं. आजच्या कार्यक्रमातून एका विशिष्ट आजारावर माहिती देण्यासाठी किंवा तो आजार होऊ नये यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून खूप सारं मार्गदर्शन होणारच आहे. कुटुंबामध्ये सतत कार्य करणारी, त्या कुटुंबाचा कणा असलेली एक असते ती स्त्री, आणि त्या स्त्रीने स्वतःचं आरोग्य संतुलित किंवा संपन्न ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे. खरं तर स्त्री वेगवेगळ्या व्याधीतून पुढे येत असते, अनेक त्रासातून ती मार्ग शोधत असते. प्रत्येक महिन्याला निर्माण होणारी तिची मासिक पाळी अथवा तिला निर्माण होणाऱ्या अनेक समस्यातून ती मार्ग काढते आणि कुटुंबाला अगदी सक्षमरित्या निभवण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच श्रोते हो, आजच्या या मुलाखतीतून आपण महिलांमध्ये पीसीओडीच्या वाढत्या समस्या आणि त्यावर काय काळजी घेतली पाहिजे या बाबतीमध्ये चर्चा घडून आणणार आहोत. आणि पीसीओडी कशामुळे होते, पीसीओडी म्हणजे काय, ते होण्याची कारणे कोणती आहेत, ती दिसण्याची लक्षणे काय आहेत, किंवा हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती देण्यासाठी आम्ही निमंत्रित केलंय वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वायपणा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर पुष्पा यादवराव गायकवाड. तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टरांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. नुकताच थोडासा काय असणार मी विषय श्रोत्यांना सांगितलेला आहे, पण डॉक्टर पीसीओडी म्हणजे नेमकं काय याविषयी आपण आमच्या असंख्य श्रोत्यांचं मार्गदर्शन करावं.
1: नमस्कार श्रोते हो, आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे पीसीओडी या आजाराबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हा आजार म्हणजे स्त्रियांशी संबंधित आहे हे तर आपल्याला कळालंच आहे. सध्या स्त्रियांचा मुलींमध्ये असलेला एक महत्वाचा आजार म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये होणारा बदल जो आहे त्याच्यामध्ये पीसीओडी हा आजार दिसत आहे. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हा आजार ओहरीशी म्हणजे स्त्रियांच्या बीजकोशाची अंडकोशाची संबंधित आहे.
0: अच्छा.
1: स्त्रियांचे अवयव सगळ्यांनाच माहितीत, गर्भाशय, बीजकोश म्हणजे अंडाशय, तसेच स्त्रियांची मासिक पाळी, याबद्दल बरेच वेळेस चर्चा केली जाते.
0: अगदी बरोबर आहे.
1: निसर्ग नियमानुसार साधारणतः 12 ते 13 वर्षापासून सुरू होणारी पाळी ही वयाची 45 ते 50 वर्षापर्यंत असते. स्त्रियांच्या बीजकोशामध्ये म्हणजे ओहरीमध्ये भरपूर बीज असतात.
0: अच्छा.
1: त्यातलं एक बीज दर महिन्याला मोठं होऊन मग त्यामध्ये जर बाळ राहिलं तर ठीक आहे, नसेल तर पाळी येते, असं चक्र चालू असतं.
0: अच्छा.
1: मग हे बीज आवश्यक तेवढं मोठं न होता ते अपरिपक्व राहतं, म्हणजे इमॅच्युअर राहतात ते बीज, आणि त्याचं रूपांतर एक छोट्या कोशामध्ये सिस्टमध्ये होत जातं, आणि त्यालाच आपण पीसीओडी हा आजार म्हटलं.
0: बरं, पण डॉक्टर म्हणजे आता आपण पीसीओडी म्हणून त्याला संबोधतो, पण जर साधारण भाषेमध्ये याला कळायचं झालं तर काय म्हणायला पाहिजे डॉक्टर?
1: पीसीओडी ही लक्षणांचा समूह आहे, त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये काय काय लक्षणं दिसून येतात त्याच्यानुसार हार्मोनल इम्बॅलन्स होतं यामध्ये, त्याच्यामुळे तिची पाळी ही अनियमित होते. 2-2 महिने 3-3 महिने पाळी येत नाही, आणि जरी पाळी आली तरी रक्तस्राव हा खूप कमी होतो किंवा जास्त होतो, खूपच.
0: डॉक्टर पीसीओडी या आजाराची लक्षणं काय आहेत?
1: बऱ्याच जणांना वेगवेगळी लक्षणं दिसतात, त्यामध्ये कुणाच्या चेहऱ्यावर केस येणं, म्हणजे जसं माणसांना असं तसं मिशीसारखे केस येणं वगैरे, अंगावरती जास्त केस येणं, तेलकट त्वचा राहणं, थोडस ऑइली स्किन होते, चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स, मुरुम जास्त येतात, काही ठिकाणी आपल्या शरीरावरती डार्क स्किन दिसायला लागते, काळे डार्क पिगमेंटेशन, केस खूप विरळ होतात, विशेषतः समोरचे केस, डोक्यावरचे, खूप वजन वाढतं बऱ्याच जणांना, त्याचे परिणामी बऱ्याच जणांना केस वाढल्यामुळे म्हणजे कमी झाल्यामुळे, केस गळती झाल्यामुळे खूप स्ट्रेस राहतो बऱ्याच जणांना.
0: अच्छा.
1: आणि पाळीमध्ये बदल झाल्यामुळं त्याचा परिणाम फर्टिलिटीवरती होऊन वंध्यत्वाचे चान्सेस वाढतात.
0: म्हणजे पीसीओडी या आजाराची ही सारी लक्षणं आहेत. म्हणजे आता तुम्ही सांगताय की पीसीओडी या आजारामध्ये अनियमितता जाणवते. बरं, मग ही अनियमितता होण्याचे कारण काय आहेत डॉक्टर?
1: पीसीओडी हा आजारांचा समूह आहे म्हटल्यासारखं, म्हणजे लक्षणांचा समूह आहे ज्याच्यामध्ये आजारामध्ये पाळीवरती जास्त परिणाम होतो, म्हणजे पाळी ही रेग्युलर राहत नाही, इरेग्युलरिटी येते पाळीमध्ये, तर त्याचं प्रमाण कमी जास्त होतं, म्हणजे रक्तस्रावाचं प्रमाण, आणि वजन वाढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामध्ये. आणि वजन वाढल्यामुळं चेहऱ्यावर पिंपल्स आल्यामुळं आणि कम्पॅरिझन कसं की मग आपल्याला पाळी व्यवस्थित येत नाही तर काय येत नाही असं स्ट्रेसमध्ये राहणं, आणि वजन

0: पडल्यामुळे तर स्त्रियांमध्ये माहितीच आहे की वजनाचं जास्त कॉन्शियस असतं.
1: बरोबर आहे.
0: आणि हे आधीच्या काळामध्ये 35 वर्षानंतर बऱ्याच जणांना पीसीओडी दिसायचं.
1: अच्छा.
0: आता बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना 18-19 वर्षांमध्ये म्हणजे तरुण मुलींमध्ये पण हे प्रमाण म्हणजे काळीजी सुरू होते अशामध्ये पण जास्त प्रमाणात ही लक्षणं दिसत आहेत.
1: अच्छा. आता डॉक्टर आपण म्हणत आहात की जास्त ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे हा आजार निर्माण होतो, पण असं पण आपण जाणवलंय डॉक्टर की अगदी तिथे लठ्ठपणा नाहीये त्या स्त्रीला आणि पीसीओडी सारखा आजार किंवा हा त्रास निर्माण होतोय, मग कशामुळे होतो हा?
0: आपण म्हणलं की हे आजार जो आहे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतोय. बऱ्याच जणांना ह्याचं कारण जेनेटिक पण असू शकतं.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये जाडी वाढायला पाहिजे असं काहीच नाहीये.
1: अच्छा.
0: पण ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपण जेव्हा पाहतो की आजारी व्यक्तीमध्ये हे जेव्हा लक्षण समूह दिसतात मग त्यांना हे रिस्क फॅक्टर काय येत आहेत, तर कुणाला हार्मोनल इम्बॅलन्स असेल, कुणाला जेनेटिक काही प्रॉब्लेम असेल, आणि ह्या जेव्हा अशी लक्षणं दिसतात तर त्यावेळेस त्यासाठी उपाय करणं किंवा त्याला काळजी घेणं हे महत्वाचं असतं.
1: अच्छा. बरं, आता मगाशी आपण म्हणालात की वयोमर्यादा यासाठी काहीही राहिलेली नाही किंवा कोणत्याही वयामध्ये हा आजार निर्माण होतोय, पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही असं म्हणायला चालतं, कारण न खाद्यपदार्थ पूर्वीसारखे आहेत, न जीवनमान पूर्वीसारखं आहे, कोणत्याच गोष्टी पूर्वीसारख्या नाहीत, म्हणून जे काही होत आहे आता याला वयाचं बंधनच राहिलं नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणणार?
0: हो, बरोबर आहे. तसं पाहिलं तर पीसीओडी हा आजार जो आहे आपल्या बदलत्या जीवनशैलीचा परिणामी होणारा आहे, त्यामुळे आपण याच्याकडे जर लवकर लक्ष दिलं आणि आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणला तर आपल्याला ह्या आजारावरती विजय मिळवता येतो.
1: अगदी.
0: म्हणजे सध्या कसं झालेलं आहे की आपलं आहारात जो बदल झालेला आहे किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून राहणं, स्ट्रेस घेणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या आजाराला म्हणजे लाईफस्टाईल ज्यांची असते ज्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये, किंवा आपण पाहतो की आता शाळेमध्ये पासूनच स्ट्रेस चालू आहे मुलींना, 12-13 वर्षात पाळी आली की लगेच त्यांना 8वी 9वी 10वीला जसं काही कोर्सेस आहेत जास्ती फाउंडेशन आहे काय आहे, किंवा कम्पॅरिझन म्हणा समजा 11वी 12वीला पुढचं करिअरसाठी आहे, पुन्हा नंतर ए ग्रॅज्युएशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे शैक्षणिक पिरियडमध्ये जे हसत खेळत शिक्षण व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी स्ट्रेस आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: आणि मग लहानपणापासून स्ट्रेस असल्यामुळे त्याचा परिणाम होऊन आपल्याला तरुण मुलींमध्ये पीसीओडीचं प्रमाण जास्ती दिसून येत आहे.
1: अच्छा. आणि आता आपण म्हणत आहात स्ट्रेस म्हणजे ताण तणाव. बरं डॉक्टर, आता जसं मी म्हणाले की आहार प्रणाली पण पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि या ताणतणावामुळे पण या सगळ्या गोष्टीमुळे पीसीओडी होतो असं आपण म्हणत आहात, मग या गोष्टीमुळे पीसीओडी होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे डॉक्टर?
0: पीसीओडी होऊ नये पण यासाठी बरेच गोष्टी करू शकतो.
1: बरं, याची आपण लक्षणं सांगितली डॉक्टर, पण याची कारणं काय आहेत? मग
0: याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार, म्हणजे जसा पाहिजे तसा पोषक आहार न घेणं.
1: अच्छा.
0: म्हणजे मुला मुलींच्या आहारामध्ये पोषक आहार आवश्यक आहे, मुलींना तर मातृत्व असल्यामुळे आणखीन जास्ती आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण आपण पाहतोय की बऱ्याच जण सकाळी लहान मुलं देखील मुली देखील चहा, स्नॅक्स, समोसे, बिस्किट्स, ब्रेड असे मैद्याचे पदार्थ घेऊन राहत असतात. काही जण हॉस्टेलवर राहतात त्याच्यामुळे किंवा काही कारण असू शकतात त्याची, पण पौष्टिक आहाराचं महत्व न कळल्यामुळं किंवा तो उपलब्ध न झाल्यामुळं त्यांची वाढ योग्य होत नाही आणि त्यामुळं हार्मोन व्यवस्थित रिलीज होत नाही.
1: अगदी बरोबर.
0: आणि हे दुष्टचक्र चालू राहतं. असं जसं आहे की पॅकेज्ड फूड्स आहेत त्याच्यामध्ये मीठ जास्ती असतं, प्रिझर्वेटिव्ह असतात, भाजीपाल्यांमध्ये वगैरे किंवा अन्नधान्यांमध्ये वापरलं जाणारं टिकून ठेवण्यासाठी पण पेस्टिसाइड्स वापरले जातात, त्याचे दुष्परिणाम आहेत. म्हणजे आपण म्हणू की असं की खराब म्हणण्यापेक्षा व्यवस्थित आहार प्रणाली न राहिल्यामुळं त्याचे दुष्परिणाम होऊन हार्मोनल इम्बॅलन्स होतं.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि परत काय होतं की लॅक ऑफ एक्झरसाइज आहे, म्हणजे आपल्याकडे व्यायामाचा अभाव आहे. आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये तर खेळांचं महत्व राहिलं नाहीये. बरंच
1: बरोबर आहे डॉक्टर.
0: केवळ अभ्यासासाठी तासन तास एका ठिकाणी बसून राहणं आहे, कुणी नोकरीसाठी बसून राहतं, हालचाली कमी झाल्यामुळं फॅट वाढतं, वजन वाढतं आणि ह्या दुष्टचक्रामध्ये ती स्त्री अडकते.
1: अच्छा. बरं डॉक्टर, आता आपण म्हणत आहात या सगळ्या गोष्टी या आजारासाठी घातक आहेत आणि याची लक्षणे कारणे याप्रमाणे दिसून येतात, पण डॉक्टर एखाद्या स्त्रीला पीसीओडी असेल आणि तिला आई होण्याची इच्छा असेल तर यावेळेस काही धोका निर्माण होऊ शकतो का?
0: तसं पाहिलं तर पीसीओडी आजार जर आपण नीट ट्रीट केला नाही किंवा व्यवस्थित, तर त्याचा परिणाम म्हणून वंध्यत्व येऊ शकतं.
1: अच्छा.
0: पण जर आपण ही लाईफस्टाईल चेंज केली, व्यवस्थित लाईफस्टाईल असेल, व्यवस्थित

0: क्षण असेल, वजन कमी केलं, झोप व्यवस्थित असेल, आणि हो की जागरणाचा खूप वाईट परिणाम स्त्रियांच्या आयुष्यावरती होत असतो, आरोग्यावरती. त्यामुळे झोप व्यवस्थित न झाल्यामुळं भूक न लागणं, पचन न होणं, परिणामी हार्मोनल इम्बॅलन्स अशा गोष्टीत त्या चक्रामध्ये ती अडकत जाते.
1: अच्छा.
0: पण हे पीसीओडीचं जर आपण कारणांकडे व्यवस्थित लक्ष दिलं आणि आपली लाईफस्टाईल जर चेंज केली, आहारामध्ये पौष्टिक आहार ठेवणं आहे, ताणतणावावरती काम करणं.

0: ताणतणावावरती काम करणं आहे, जसं माइंडफुलनेस आहे,
1: अच्छा.
0: योगा आहे, किंवा म्हणजे छोटे छोटे का होत नाही एक्झरसाइज, रेग्युलरिटी असणं महत्वाचं आहे.
1: आता आपण योगाविषयी बोलत आहात डॉक्टर, तर योग साधना किती प्रमाणामध्ये या स्त्रीने केली पाहिजे याविषयी पण सांगावं.
0: थोड्या प्रमाणात का होत पण रेग्युलर आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: की तिला सवय पाहिजे की आपल्याला बाबा हा एक्झरसाइज करायचाच आहे, हे व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगले बदल घडणार आहेत आणि त्याच्या परिणामी म्हणजे आपल्या पीसीओडी या आजारावरती आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवून आपलं जे मातृत्व आहे ते मिळवणार आहेत. म्हणजे वंध्यत्वावरती पण तुम्ही काम करू शकता की बाबा वंध्यत्व हे कमी, पीसीओडी आजार असताना देखील तिला मातृत्व मिळू शकतं.
1: अच्छा.
0: कारण काय की आपण त्यावरती काम केलेलं आहे की पीसीओडीवर काम केल्यानंतर ती लक्षणं कमी होतील, त्याचे हॉर्मोनल चेंजेस जे आहेत ते कमी होतील.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं काय होईल, जे मातृत्वासाठी आवश्यक असणारे हॉर्मोन्स आहेत ते व्यवस्थित निर्माण होतील आणि ती माता पण होऊ शकते. याच्यासोबतच गरज पडल्यास तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञाची पण तुम्हाला मदत घ्यावी लागेल. तसेच काही जर हे असेल, तुम्हाला मानसिक ताणतणाव असेल किंवा तुम्हाला जर झोप लागत नाही व्यवस्थित, बाकीच्या काही अडचणी असतील, तर तुम्ही मनोरोग तज्ञांचे पण सल्ला घेऊ शकता किंवा त्याच्या ट्रीटमेंट पण घेऊ शकता. म्हणजे अवेअरनेस केअरिंग जी आहे तुमची सुरुवातीची, त्याच्यावरती लक्षणांनुसार त्यावरती काम करणं आणि गरज पडल्यास औषधोपचार पण, असं त्याचं उपचारांची पद्धत आहे.
1: अगदी छान डॉक्टर. आता आपण म्हणालात की हार्मोनल इनबॅलेन्सिंगमुळे पण हा पीसीओडीचा आजार निर्माण होऊ शकतो, तर हार्मोनल इनबॅलेन्सिंग कशामुळे होते डॉक्टर?
0: कसं आहे की मानवी शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुमचं राहणं म्हणजे आजार होणं याचं कारण जे आहे तुमची लाईफस्टाईल.
1: अच्छा.
0: तर लाईफस्टाईलमध्ये काय की आपण निसर्गासोबत राहिलं पाहिजे. पण आजकाल काय झालेलं आहे की बऱ्याच दिवस आपण मोबाईल पाहतो, जास्त पाहणं मोबाईल आहे, किंवा इरेग्युलर ड्युटीच्या वेळा आहेत, किंवा जागरण जास्ती करणं आहे आणि पोषक आहार न घेणं, हे पेस्टिसाइड्स वगैरे जास्ती वापरले जातात त्याचंही कारण आहे. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की शरीरामध्ये जे योग्य प्रमाणात हार्मोन्स रिलीज व्हायला पाहिजेत ते होत नाहीत.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं मग हे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात.
1: अच्छा.
0: किंवा आपलं पाहतो की पीसीओडीमध्ये बऱ्याच जणांना काय होतं की स्त्रियांचे जे हार्मोन रिलीज व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाहीत आणि त्यामुळे पाळीचं जे चक्र आहे ते नॉर्मल राहत नाही.
1: अच्छा.
0: मग त्यामध्ये स्त्रियांचे जे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वगैरे, त्याऐवजी काय होतं की पुरुषांचे हॉर्मोन जे आहेत जसं अँड्रोजन यांचं प्रमाण थोडंसं वाढतं आणि ते एग रिलीज करायला होऊ देत नाही आणि मग हे बाकीची लक्षणं दिसू लागतात.
1: अच्छा. बरं. पण या आजाराला जर समूळ नष्ट करून टाकायचे पीसीओडीच्या, तर काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगा.
0: सर्वात पहिल्यांदा आहे की याबद्दल अवेअरनेस निर्माण केला पाहिजे की हा आजार नेमका असतो काय. बऱ्याच वेळा काय होतं की एक एक लक्षण घेऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते.
1: बरोबर.
0: पण जर आपण पीसीओडीवरती व्यवस्थित जरी उपाय केला नाही किंवा त्याची काळजी घेतली नाही तर त्याचं रुपांतर पीसीओएस मध्ये होऊ शकतं. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. म्हणजे ह्या लक्षणांचं जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केलं नाही तर त्याच्या परिणामी जास्ती लक्षणं दिसून येतात. आणि माहितीये का की हे जर आपण नीट केलं नाही तर काय होतं की स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढू शकतं आणि काही आजार आहेत जसं उच्च रक्तदाब आहे, हायपरटेन्शन आहे, मधुमेह आहे, कॅन्सर आहे, हृदयरोग आहे, या आजारांसाठी रिस्क फॅक्टर हे वाढत जातात.
1: बरं.
0: म्हणून हे वेळेवर आजार ओळखणं आणि त्याचं पीसीओडीचं रुपांतर हे पीसीओएस मध्ये होऊ नये यासाठी हेल्दी लाईफस्टाईल हे बेस्ट ट्रीटमेंट आहे.
1: बरं. पण डॉक्टर, आता आपण जसं पीसीओएस असं म्हणालात, मग ही पीसीओडी यापेक्षाही घातक आजार आहे का हा?
0: म्हणजे कसं की पीसीओएस हे लक्षणानुसार आपण ट्रीट केलं त्यांना की हे कंट्रोलमध्ये होऊ शकतं.
1: अच्छा.
0: पण पीसीओडी मध्ये जसं आपण लाईफस्टाईल चेंज केली की त्याचे परिणाम लगेच दिसून येतात.
1: अच्छा.
0: तुम्ही आहार चेंज केला तर तुम्हाला जे बदल होत आहेत आपल्या शरीरामध्ये ते बदल हे कमी होतात आणि तुम्हाला आजार कंट्रोलमध्ये येतो.
1: अच्छा.
0: मग पीसीओएस मध्ये काय होतं की हे लक्षणांचा समूह जास्त वाढतो आणि हा सिंड्रोम जेव्हा वाढतो, आता म्हटलं की हे वेगवेगळे जे आजार आहेत म्हणजे घाबरून न जाता त्याच्यावरती योग्य वेळेत योग्य ट्रीटमेंट करणं किंवा योग्य काळजी घेणं हे महत्वाचं आहे.
1: अच्छा. एकंदर डॉक्टर, तुम्ही पीसीओडी या आजारासंदर्भात स्त्रियांनी किती प्रमाणामध्ये जागृत राहणं आणि स्वतःची काळजी घेणं, आहार प्रणाली व्यवस्थित ठेवणं, योगासना करणं आणि या आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी ती स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. डॉक्टर, वेळेच्या अभावी तर आपल्याला इथे थांबावं लागणार आहे, पण जाता जाता आमच्या असंख्य श्रोत्यांना महिलांमध्ये पीसीओडीच्या वाढत्या समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयासंदर्भाने आणखीन काय सांगणार सांगावं डॉक्टर?
0: सर्वांनी लक्षात ठेवायचं की पीसीओडी जरी डायग्नोज झाल्यानंतर त्यामध्ये सोनोग्राफी आहे किंवा बाकीचे काही आणखी लक्ष

0: नुसार जेव्हा डायग्नोस होतं त्यावेळेस घाबरून न जाता त्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं की आपली लाईफस्टाईल हेल्दी असली पाहिजे, म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली असली पाहिजे. त्यामध्ये लवकर उठणं आहे, सूर्याची किरण अंगावर पडणं आहे, पौष्टिक आहार आहे, नियमित व्यायाम करणं आहे, एका जागी जास्त वेळ न बसणं, आनंदी जगणं म्हणजे स्ट्रेस लाईफ नको, वेळेचं नियोजन करणं, वर्कप्लेस आणि एज्युकेशन सिस्टीम मधला स्ट्रेस कसा कमी करता येईल हे पाहणं, स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी माइंडफुलनेस थेरपीचा आधार घेणं, कारण वय कोणतंही असो पीसीओडीचा त्रासामुळे स्त्रियांमध्ये मूड चेंजेस होतात,
1: अगदी बरोबर,
0: आणि नैराश्य येतं, असं बऱ्याच जणांना त्यातून बाहेर पडण्यास मदतीची आवश्यकता असते. मला वाटतं की असे कार्यक्रम हा नक्कीच अशा पेशंट्सला मदत करतील, किंवा जर कोणी प्रोन असेल तर त्यांना त्याबद्दल विचार करायला किंवा ट्रीटमेंट घ्यायला भाग पडेल. बॅलन्स डायट असणं आवश्यक आहे, षड्रसात्मक आहार, सर्व पौष्टिक घटक असलेला आहार, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कौटुंबिक त्यांना सपोर्ट असला पाहिजे. एकमेकांना सपोर्ट करणं तर तब्येत चांगली राहते सगळ्यांची.
1: अगदी बरोबर आहे
0: डॉक्टर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी ही प्रत्येकाने घेतलीच पाहिजे.
1: अगदी बरोबर,
0: आणि सामाजिक जबाबदारी म्हणून पण असे कार्यक्रम करणं महत्वाचं आहे. चांगल्या सवयी लावणं, सर्वांग स्नेहसंवेदन आहे, गरज पडल्यास औषधी घेणं हे महत्वाचं आहे.
1: खूप छान डॉक्टर. महिलांमध्ये पीसीओडीच्या वाढत्या समस्या आणि काय काळजी घ्यावी याविषयी पण आपण प्रकाश टाकलेला आहे. वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वायपणा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर पुष्पा यादवराव गायकवाड मॅडम आपण इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आताच आपण महिलांमध्ये पीसीओडीच्या वाढत्या समस्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पुष्पा गायकवाड यांची मुलाखत ऐकल्यात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. वीरशैव लिंगाय सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
3: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
2: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
3: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
2: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे. महाराष्ट्र वीरशैव लिंगाय सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
3: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
2: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
3: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
2: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे. महाराष्ट्र वीरशैव लिंगाय सभा जिल्हा शाखा नांदेड तर्फे आयोजित
3: गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वीरशैव गुरु गौरव पुरस्कार
2: रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता
3: स्थळ भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड.
2: सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा नांदेड यांनी केली आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र FM बँड 101.1 MHz. श्रोते हो, सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती येते आणि न कळत आपल्या जगण्याचा उद्देश बदलून जाते. कालपर्यंत अगदी सहज वाटणाऱ्या गोष्टी अचानक विशेष वाटू लागतात. झोप उडते, मन अस्वस्थ होते आणि हृदयांच्या ठोक्यांनाही एक नवा अर्थ मिळतो. प्रेमाची ही पहिली चाहूल मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. अशाच पहिल्या प्रेमाच्या हळुवार अनुभवाचा सुंदर चित्रण करणारे गीत आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत. 2003 साली प्रदर्शित झालेल्या बागबान या चित्रपटातील या गीताला आदेश श्रीवास्तव यांनी संगीत दिले असून समीर यांच्या शब्दांना उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या सुरेल स्वरांची साथ लाभली आहे. प्रेम मनात अलगद उमलू लागल्यावर होणारी मनाची अवस्था या गीतातून अत्यंत सुंदरपणे व्यक्त होते.

श्रोतेहो, 2000 सालचा बुलंदी हा चित्रपट आठवला की सर्वप्रथम आठवतो तो अनिल कपूर यांचा दमदार अभिनय. या चित्रपटात अनिल कपूर यांनी चक्क दुहेरी भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत रेखा, रवीना टंडन आणि दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका होत्या. विशेष म्हणजे अनिल कपूर आणि रजनीकांत पहिल्यांदाच या चित्रपटासाठी एकत्र आले होते. चित्रपट गंभीर अशाचा असला तरी त्याच्या संगीताने वातावरणात एक वेगळीच रंगत आणली. आनंद बक्षी यांच्या शब्दांना विजू शाह यांच्या संगीताची साथ लाभली आणि त्यातून अनेक लोकप्रिय गीते रसिकांच्या भेटीला आली. त्यापैकीच एक गीत म्हणजे हंगामा हो जाय. या गाण्याला सोनू निगम, जसपिंदर नरुला आणि राकेश पंडित यांनी आपले स्वर

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाईश.

श्रोतेहो कार्यक्रमात गीत ऐकणार आहोत चोर मचाय शोरी या चित्रपटातील. श्रोतेहो, कधी एखाद्या गाण्याच्या सुरुवातीलाच नायकाला एखाद्या नायिकेच्या डोळ्यांनी भुरळ घातलेली असते आणि मग त्या डोळ्यांचं कौतुक करत प्रेमाची गोष्ट हळूहळू पुढे सरकते. पण चोर मचाय शोरी या चित्रपटाची गंमतच वेगळी आहे. 2002 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बॉबी देओलने एका चोराची भूमिका साकारली आहे. चोरी केलेला हिरा लपवून तो तुरुंगात जातो आणि बाहेर आल्यानंतर ज्या ठिकाणी त्याने हिरा लपवला होता तिथे चक्क पोलीस मुख्यालय उभं राहिलेलं असतं. हिरा परत मिळवण्यासाठी हा चोर थेट नकली पोलीस बनतो आणि इथून सुरू होतोय धमाल, विनोद आणि गोंधळाची कहाणी. डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात बॉबी देओल आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रित झालेलं आंखे हे तेरी बडी बडी हे रोमॅन्टिक गीत विशेष लोकप्रिय झालं. अनु मलिक यांच्या संगीताला उदित नारायण यांच्या मधुर आवाजाची साथ लाभली आहे. तर श्रोते हो, ऐकूयात चोर मचाय शोर या चित्रपटातील हे गीत.

0: अक्षय खन्ना हा त्यापैकीच एक. विनोदी भूमिका असो, गंभीर व्यक्तिरेखा असो किंवा प्रेमकथेतील नायक, आपल्या अभिनयाने त्याने प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर सोनाली बेंद्रे आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच सहज आणि प्रसन्न अभिनयासाठी विशेष ओळखली जाते. 90 दशकाच्या उत्तरार्धात ही जोडी रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. 1999 साली प्रदर्शित झालेल्या दहक या चित्रपटात अक्षय खन्ना आणि सोनाली बेंद्रे यांची जोडी पाहायला मिळाली. लतीफ बिन्नी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटातील प्रेमभावनेला आदेश श्रीवास्तव यांच्या संगीताची साथ लाभली. श्यामराज यांच्या शब्दांना उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी अजरामर केले. तर श्रोते हो, अक्षय खन्ना आणि सोनाली बेंद्रे यांच्या पडद्यावरील या सुंदर जोडीवर चित्रित झालेलं प्रेमगीत ऐकूयात दहक या चित्रपटातील.
1: जब से तुम्हें मैंने देखा सनम

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी बाप सारा जगाचा परिपूर्ण मारे करांची विधुमाऊ.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो, फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
6: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे चित्रपट संगीताचा. चित्रपट संगीत आपण ऐकत आहात दिनेश कवडे सोबत. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर गीत ऐकूयात घातक या चित्रपटातील. घातक चित्रपट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो काशीनाथ आणि त्याच्या भूमिकेतला सनी देओल यांचा दमदार अभिनय. राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 1996 सालचा गाजलेला चित्रपट ठरला. सनी देओल, मीनाक्षी, अमरीश पुरी आणि डॅनी यांच्या अभिनयाने चित्रपटाला वेगळीच ताकद मिळाली. विशेष म्हणजे मीनाक्षी यांचा हा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला. पण या गंभीर आणि संघर्षमय चित्रपटात एकदम वेगळ्या रंगाची उधळण करणारे गाणे म्हणजे कोई जाए तो ले जाए. या गाण्यात ममता कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे चित्रपटातील इतर बहुतांश गाण्यांना आर डी बर्मन यांनी संगीत दिले होते, मात्र कोई जाए तो ले जाए हे गाणे अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले. राहत इंदोरी यांच्या शब्दांना शंकर महादेवन आणि अलका याग्निक यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. तर श्रोते हो, ऐकूयात घातक या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हम तो मोहब्बत करेगा चित्रपटातील गीत. 2000 साली प्रदर्शित झालेला हम तो मोहब्बत करेगा या चित्रपटात बॉबी देओल आणि करिश्मा कपूर ही जोडी प्रमुख भूमिकेत होती. करिश्मा कपूरच्या उत्साही अभिनयाला आणि बॉबी देओलच्या सहज रोमॅन्टिक अंदाजाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. या गीताचे शब्द आहेत ज्येष्ठ गीतकार मजरूह सुलतानपूर यांचे. अनु मलिक यांच्या संगीताला कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या मधुर स्वरांची साथ लाभली आहे. तर श्रोते हो, प्रेमातल्या याच खट्याळ भावनेचा आनंद घेत ऐकूयात हम तो मोहब्बत करेगा या चित्रपटातील हे गीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे चित्रपट संगीतावर आधारित. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 2001 सालचा कसूर या चित्रपटातील गीत. 2001 सालचा कसूर हा चित्रपट आठवला की आठवते ती आफताब आणि लिसा यांची जोडी. विशेष म्हणजे लिसा

मेहता यांच्यासाठी हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा टप्पा ठरला. त्यांच्या सौंदर्याबरोबरच त्यांच्या सहज अभिनयाचीही या चित्रपटातून दखल घेतली गेली. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं संगीत. नदीम श्रवण यांच्या संगीताने आणि समीर यांच्या शब्दांनी कसूर या चित्रपटाची गाणी रसिकांच्या मनात तरळू लागली. त्यातील जिंदगी बन गए हो तुम हे गीत तर प्रेमगीतांच्या यादीत आजही आवर्जून ऐकलं जातं. उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजातलं हे गीत प्रेमातील एक सुंदर भावनेची जाणीव करून देतं. तर ऐकूयात कसूर या चित्रपटातील हे लोकप्रिय प्रेमगीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: श्रोते हो, 2000 साली प्रदर्शित झालेला कुरुक्षेत्र हा चित्रपट महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनातील एक लक्षवेधी चित्रपट. संजय दत्त आणि महिमा चौधरी यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. गंभीर पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात प्रेमाची हलकी फुलकी छटा दाखवणारं आपका आणा दिल धडकणा हे गीत विशेष गाजलं. या गाण्यात महिमा चौधरीचा लाजरा अंदाज आणि संजय दत्तची प्रेम व्यक्त करण्याची शैली रसिकांच्या पसंतीस उतरली. या गीताचे शब्द देव कोहली यांनी लिहिले असून हिमेश रेशमिया यांनी संगीत दिले आहे. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील हे गीत ऐकूयात.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत बालमित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत.

गंमत जम्मत या बाल दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक करतोय हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, आजच्या आपल्या या गंमत जम्मत कार्यक्रमातून ऐकणार आहोत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मरळक फाटा तालुका जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमात बालमित्र सहभागी आहेत भक्ती कदम, निधी दगडे, स्नेहल मंगरुळे, संस्कृती देसाई, आराध्य कदम, ऋतुजा शिंदे, अनुष्का खरात, राजश्री टेकाळे, अंजना शर्मा. आणि या सर्व गीतांना संगीत आहे संगीत टीचर रविराज भद्रे आणि तबलावादक शुद्धोदन कदम. तर बालमित्रांनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात आपल्या या बालमित्रांनी सादर केलं देशभक्तीपर गीत.

बालमित्रांनो, गीत तर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि या गीताचा आपण आनंदही तेवढ्या चांगल्या पद्धतीने घेत आहात. आपल्याला पण अशी छान छान गाणी येतही असतील आणि ती आपल्याला मनावी देखील वाटत असतील.

बालमित्रांनो, आपण गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मरळकफाटा तालुका जिल्हा नांदेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केली देशभक्तीपर गीत ऐकत आहात.

0: बालमित्रांनो, हे देशभक्तीपर गीत किती सुंदर आपल्या या बालमित्रांनी गायलं आहे. तर बालमित्रांनो, कार्यक्रमात आता ऐकूयात श्रद्धा कदम या बालमैत्रिणीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेलं भाषण.
1: आदरणीय आकाशवाणी नांदेडच्या श्रोत्यांना नमस्कार. मी श्रद्धा श्रीराम कदम. आज मी तुमच्या समोर उभी आहे केवळ एका थोर व्यक्तीबद्दल बोलायला नाही, तर एका अशा माणसाबद्दल बोलायला ज्यांनी वेदनेतून वाट काढली आणि त्या वाटेवरून संपूर्ण भारताला न्यायाकडे नेलं. ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. लहानपणी त्यांना शाळेत बसायला जागा नव्हती, पाणी प्यायलाही परवानगी नव्हती, माणूस म्हणून वागणूक नव्हती, पण त्यांनी कधी स्वतःला कमी मानलं नाही. ते म्हणाले, नाही, माझं नशीब असंच आहे. ते म्हणाले, मी नशीब बदलणार आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतका अपमान, इतकी उपेक्षा, इतका संघर्ष, पण बाबासाहेब त्या सगळ्यातून तुटले नाहीत, ते घडत गेले. त्यांनी जगातील मोठमोठ्या विद्यापीठात शिक्षण घेतले, कोलंबिया, लंडन, पण मात्र कायम भारतातल्या शोषितांच्या दुःखात होते. ते शिकले स्वतःसाठी नाही, ते शिकले सगळ्यांसाठी. बाबासाहेबांनी एक वाक्य दिलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, कारण शिक्षण घेतलेला माणूस कधी गुलाम राहत नाही, तो डोळ्यात डोळे घालून जगतो. मित्रांनो, बाबासाहेब फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते, ते माणसाच्या मनात स्वाभिमान निर्माण करणारे शिल्पकार होते. त्यांनी संविधानात लिहिलं, प्रत्येक नागरिक समान आहे, कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. त्यांनी दिली तीन मूल्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही फक्त शब्द नाहीत, ही माणूस म्हणून जगण्याची शपथ आहे. आज समाजात असून अजूनही अन्याय आहे, अजूनही भेदभाव आहे, अजूनही माणूस माणसाला कमी लेखतो. अशा वेळी बाबासाहेबांचा आवाज जही आपल्याला हाक देतो, उभे राहा, लढा, शिक्षण घ्या आणि समाज बदला. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे स्वाभिमान. त्यांनी सांगितलं, जीवन लांब असण्यापेक्षा महान असावं, म्हणजे किती वर्ष जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं. आजची तरुण पिढीच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू शकते, ज्ञानाने समृद्ध, विचाराने स्वच्छ आणि कृतीने धाडशी बनून. आज मी स्वतःला विचारते, मी बाबासाहेबांना फक्त भाषणात ठेवणार का की माझ्या जीवनात उतरवणार. चला आज इथे उभं राहून एक संकल्प करूया, आपण अन्यायाला नाही म्हणू, आपण शिक्षणाला होकार देऊ आणि आपण माणुसकीला आपली ओळख बनवू. कारण बाबासाहेबांचे विचार म्हणजे न्यायाचा प्रकाश, समतेचा श्वास आणि मानवतेची वाट. आज मी येथे उभी आहे आणि मला अत्यंत अभिमान वाटतो, कारण मी एक मुलगी असून माझ्या स्वातंत्र्याचा आणि हक्काचा अनुभव घेऊ शकते. हे सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अद्भुत कार्यामुळे शक्य झाले आहे. बाबासाहेबांनी आपल्या फक्त शिक्षण, समानता आणि न्याय यांचे महत्व शिकवले नाही, तर त्यांनी भारतीय संविधान तयार करून आपल्याला आपले हक्क आणि सुरक्षितता दिली. संविधान हे फक्त काही कागदपत्र नाही, तर ते आपल्या जीवनातील नियम, अधिकार आणि आपले कर्तव्य दाखवते. माझ्यासारख्या अनेक मुलींसाठी हे संविधान म्हणजे खूप मोठे वरदान आहे, कारण संविधानामुळे मला फक्त शिक्षण घेण्याचा नाही हक्क मिळाला नाही, तर माझ्या मताचा हक्क, सुरक्षिततेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क देखील मिळाला. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सर्व घटकांचा विचार केला, मुलींना, स्त्रियांना, गरीब लोकांना, मागासवर्गीयांना आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मेहनत घेतली. त्यांच्या कार्यामुळे आज मी माझ्या आई वडिलांशी शाळेत, घरात किंवा समाजात कुठेही स्वाभिमानाने उभी राहू शकते. माझ्यासाठी संविधान म्हणजे फक्त नियम नाही, तर स्वप्न सत्यात आणण्याचे साधन आहे. संविधानामुळे मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची आणि

0: स्वतःचे निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आहे. हे माझ्यासारख्या लाखो मुलींना त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य आणि समानता मिळवण्याची प्रेरणा देते. म्हणूनच आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांच्या सिद्धांताचे पालन करावे, कारण संविधानामुळे मी बोलू शकते, शिकू शकते आणि जगात माझी ओळख निर्माण करू शकते. आज आपण ज्या भारतात राहतो तो अनेक भाषा, धर्म, संस्कृती आणि विचारांचा देश आहे, तरी सुद्धा आपण सगळे एकत्र राहतो. म्हणजे कारण आपल्याला एकत्र बांधून ठेवणारं एकच सूत्र आहे, ते म्हणजे संविधान. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ एक देश दिला नाही, तर त्यांनी एक संघ भारत घडवून दिला. म्हणून आज मी अभिमानाने म्हणते, मी एक मुलगी आहे आणि मला माझं आयुष्य स्वाभिमानाने जगता येतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. त्यांनी मला आवाज दिला, ओळख दिली आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद दिली. चला तर मग आपण सगळे मिळून बाबासाहेबांच्या विचाराचा सन्मान करूया, त्यांच्या दिलेल्या संविधानाची किंमत ओळखूया आणि आपल्या वागण्यातून, विचारातून आणि कृतीतून त्यांना जिवंत ठेवूया.
1: बालमित्रांनो, आताच आपण श्रद्धा कदम या बाल मैत्रीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेलं भाषण ऐकलं. बालमित्रांनो, प्रत्येकाला आपली शाळा आवडते, ती सुंदर वाटते, तिथला परिसर छान वाटतो, तिथले शिक्षक चांगले वाटतात, तिथले आपले बालसवंगडी चांगले वाटतात आणि ती शाळा म्हणजे आपल्याला एक अत्यंत प्रिय असं ठिकाण वाटतं, ज्या ठिकाणी आपण ज्ञानार्जन करून आपलं भविष्य घडवत असतो आणि त्यासोबतच आपल्यातील सुप्त गुणांना वाव पण देत असतो. तर बालमित्रांनो, कार्यक्रमात आता ऐकूयात माझी शाळा सुंदर शाळा या आशयाचं एक सुंदर असं गीत.

बालमित्रांनो, नक्कीच हे बालमित्रांनी गायलेलं सुंदर असं गीत तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. तुम्हालाही वाटत असेल आपल्याकडे अशी छान छान गाणी आहेत, आमच्या शाळेत पण असे छान छान कार्यक्रम होतात आणि अशी छान छान गाणी पण आमच्या शाळेत तयार केली जातात, तर मित्रांनो तीच गाणी जर तुम्हाला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर द्यायची असेल तर तुम्ही आकाशवाणी नांदेड केंद्राशी नक्कीच संपर्क करू शकता. फक्त आपल्याला एवढंच करायचंय की आपल्या शाळेच्या प्राचार्याकडून एक पत्र आकाशवाणी नांदेड केंद्राला द्यायचंय आणि त्यासोबत आपण कोणकोणती गाणी आकाशवाणीवर देणार आहात त्याची प्रत पण आपल्याला सोबत जोडायची आहे. त्यासाठी बालमित्रांनो आपला पत्ता आहे कार्यक्रम गम्मत जम्मत, कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र नांदेड. बालमित्रांनो कार्यक्रमात आपण शेवटी ऐकणार आहोत एक देशभक्तीपर गीत, ज्यामध्ये सहभाग आहे भक्ती कदम, निधी दगडे, स्नेहल मंगरुळे, संस्कृती देसाई, आराध्य कदम, ऋतुजा शिंदे, अनुष्का खरात, राजश्री टेकाळे आणि अंजना शर्मा या बालमित्रांचा. तर ऐकूयात हे देशभक्तीपर गीत.

आत्ताच आपण जे बालगीत ऐकलं ते आपल्या बालमित्रांनी अतिशय सुंदरपणे आणि चांगल्या पद्धतीने गाऊन आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. तर बालमित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आपला याच ठिकाणी थांबवणं देखील आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आपल्या गंमत जमत या कार्यक्रमात एका वेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत. तर बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मरळत फाटा तालुका जिल्हा नांदेड येथील मार्गदर्शक होते संचालक प्राध्यापक कैलाश पौळसर, मार्गदर्शक प्रिन्सिपल नितीन हटकर, रविराज भद्रे, मोनिका स्वामी आणि शुद्धोदन कदम. तेव्हा बालमित्रांनो, आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण याच ठिकाणी समाप्त करत आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. बालमित्रांनो, आताच आपण गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मरळक फाटा तालुका जिल्हा नांदेड येथील बालमित्रांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11:29 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत अल्बम गीत सोनू निगम यांच्या स्वरातील नुसरत बद्रा यांची रचना. सोनू निगम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक.

0: शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची।
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला। मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं।
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर। आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा।
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची।
4: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
3: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार।
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची।
6: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांची रचना, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली बालगीत।

0: ಅಪ್ಪಾ ನೀವು ವಸೂಲ್
1: यूपीआई पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
3: पोटविकार मूळ व्याध भगंदर स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित डॉक्टर रोहिणी पाटील जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ञ
4: सिद्धिविनायक हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी शिवाजीनगर नांदेड नोंदणीसाठी संपर्क 940-44-16756 हनुमान मंदिर मुगट तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन त्यानंतर नगर प्रदक्षिणा दहीहंडी आणि महाप्रसाद होईल परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा विनीत समस्त गावकरी मंडळी मुगड तालुका मुदखेड
5: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार
6: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड
5: मोबाईल 94-23-13-87-89
7: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे मिश्र संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भावगीत वैशाली सामंत यांच्या स्वरातील नील सत्यनारायण यांची रचना

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
4: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे मिश्र संगीत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटचं गीत आपण ऐकूयात. जगजित सिंग यांच्या स्वरातील राजेश रेड्डी यांची रचना, जगजित सिंग यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405551520.
0: या दूरध्वनी क्रमांक

0: कवर फोन करा।
1: हेलो
0: फोन फरमाइश।
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
1: फोन फरमाइश।

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रसारण. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ कार्यक्रम आणि दुपारी 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे संक्षिप्त करीत आहोत.

सखी ग्रुपला। यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी। यांना तबला साथ केली आहे प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली आहे गायत्री जोशी यांनी। चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या आरतीने।

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी.
2: चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
3: केरसुणी फुगडी.
4: चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
1: एका हाताची फुगडी.
5: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी घेऊ एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
1: लाटण्याची फुगडी.
2: गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया.
3: पद्मासन फुगडी.
4: खेळून जमल्यावर हवा चहा, हवा चहा, पद्मासन फुगडी लवकर पहा, लवकर पहा.
1: त्रिफुला.
5: ऐस पैस पसरलं केळीचं पान, केळीचं पान, आमचा त्रिफुला दिसतो किती छान, दिसतो किती छान.
1: कमळ फुगडी.
2: फुलात फुल कमळाचे, बाई कमळाचे, श्री विष्णू ना वहायचे, बाई वहायचे.
3: उठबस फुगडी.
4: सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी, मऊ मऊ उशी, उठबस फुगडी खेळतात पहा कशी, खेळतात पहा कशी.
1: दंड फुगडी.
5: मंगळा गौरीसाठी खास केले वेळे, खास केले वडे, यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे, कधी देणार पेढे.
1: गवळण फुगडी.
2: गवळण फुगडी. गवळण.

0: ला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा.
1: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
1: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
1: आई बोलावते
2: बर करीते,
1: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
1: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
1: सासूबाई बोलावतात
2: बर करीतात,
1: खुंटण मिरची
2: जाशील कैसी,
1: खुंटण मिरची.

0: ए आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का नीला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा.
1: बरं बरं. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. निलेशरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
2: ए
0: मस्त घेतलास ग उखाणा नीला. पण आपल्या राधा काकू आहेत ना त्या खूप मोठा उखाणा घेतात. तसं ऐकलाय का कधी तुम्ही?
1: नाही ग.
0: राधा काकू घ्या
3: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीचे अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणी दोण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा फुगड्या पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
4: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
5: साळुंकी साळकी.

0: मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना. बरं का आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का?
1: दिंडा.

0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भोवर भेंडी
0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भोवर भेंडी
0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भोवर भेंडी
0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भोवर भेंडी
0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भोवर भेंडी
0: भौराणाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार

मैत्रिणींनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो. त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय? तर एक खांब रोवलेला असायचा. त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय? तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का, ती जी रवी असते ना, ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्या दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा, एकदा दुसरा हात ओढायचा, जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी, त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या वेळाने आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो. म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा.

0: तुझी आई माझी आई,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी

0: तौली
1: साम तौली तौली तौली कंबर लवली लवली।

0: लावली लावली
1: सासू सून भांडण
2: अगसून बाई
3: काय म्हणता सासूबाई
2: अगसून बाई
3: काय म्हणता सासूबाई
2: माझ्या पाटल्या काय ग केल्यास
3: बहिणीच्या लग्नात आईला दिल्या
2: अगसून बाई
3: काय म्हणता सासूबाई
2: अगसून बाई
3: काय म्हणता

0: अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
2: सौतीचं भांडण
0: अगं अगं सौते.

0: Ahí, mi euca. Ahí, mi euca.
1: No correr allá.
0: Ahí, mi euca.
1: No cobabara. Bazarat zain, chane mi khain, sala tula dein, chalel tula.
0: Chalel mala. Ahí, mi euca.
1: No correr allá.
0: Ahí, mi etena.
1: Noco, noco, noco mantena.
0: Yete, yete, yete mantena.
1: Deura chapati mage basla eva boba khail tula. Chalel tula.
0: चालेल मला आई मी येऊ का
1: नको म्हणते ना
0: आई मी येते ना
1: नको ना नको ना
0: आई मी येतेच
1: चल मग करते
0: अग अग सुनबाई मोर असा नाचतो
1: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो
0: अग अग सुनबाई मोर असा नाचतो
1: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो
0: अग अग सुनबाई मोर असा नाचतो
1: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो
0: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
1: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
0: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
1: नाही नाही सासूबाई मोर असाच नाचतो
2: टप टप

0: घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड
1: झिम्म्याची गाणी

0: तरी असतील, चार तरी, तीन तरी, दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: ह्या ला ह्या कशाचा,
2: ह्या ला ह्या ज्वारीचा,
1: ह्या ला ह्या कशाचा,
2: ह्या ला ह्या बाजरीचा,
1: ह्या ला ह्या कशाचा,
2: ह्या ला ह्या मक्याचा,
1: ह्या ला ह्या कशाचा,
2: ह्या ला ह्या ज्वारीचा,
1: ह्या ला ह्या कशाचा,
2: ह्या ला ह्या बाजरीचा,
1: पाणी लाटा
3: पाणी।

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

0: मंगळागौरी माते की
1: जय।
2: तर मैत्रिणीनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल। पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे। मंगळागौर हे व्रत कष्टाचं दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणार आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या। मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने। यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी। त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी।

मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, आताच आपण महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10:00.
5: फोन फरमाईश.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोतेहो दुपारचे 1 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आता संक्षिप्त करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली।
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिलेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले। कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव

ईशा चटर्जी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना टेक्सटाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते. झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्लबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10 च्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी, गुंडेश, मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमा आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी

0: 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रेझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. तिरंगा पदयात्रेसह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आणि रानभाज्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद. कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2,832 पात्र शेतकऱ्यांची निवड आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्याची उत्तम कामगिरी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
3: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला. त्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर मांडला. रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने आणि सहभागाने आपल्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जमिनींच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात सुमारे 2,300 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं औचित्य साधून देवरुखच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते कर्तव्य संहिता वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या वाचनालयात 100+ कायदेविषयक पुस्तकं, विविध अधिनियम, संहिता आणि संदर्भ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. हा खजिना वाचनासाठी मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विभाग आणि आत्मा यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात रानभाज्या आणि तृणधान्यांच्या पाककृतीची तसंच रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात गावागावांमधून शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. रानभाज्यांची माहिती देणारे फलक तसंच त्यांच्या रोपांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. यावेळी शेतीशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानं झाली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कारही करण्यात आले. रानभाज्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत, त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रियेसंदर्भात संशोधनाची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांना सेवा देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून आणि जुलै या सलग 2 महिन्यांमध्ये राज्यातल्या सर्व जिल्हा पोलीस दलांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय. दरम्यान जिल्हा पोलीस दलातले 12 अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं असून त्यापैकी 2 महिला अधिकारी आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2,832 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक और खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: यह क्षेत्र देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री बनणं सोपं नाही मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही पण त्यात समतोल असायला हवा असं त्यांनी सांगितलं. मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर आणायला हव्यात आणि त्यांचं स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहा.

धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालय करत असलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात

नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसुबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक, असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणी.

0: च्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून. तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली?
1: माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंतीन गडापासून झाली. 2016 मी 12 जुलै 2016 पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा. त्या ठिकाणापासून माझी या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंतीन, कळसुबाई, वजीरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबाईला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गड किल्ले आहेत, तर ह्या वाटा माझ्या सुरू झाल्या.
0: नक्कीच, आता ऐकताना ही नावं वाटतात नुसती, पण ते सर करताना तू समोर गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची, काही महिन्यांची असेल.
1: नक्कीच.
0: सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांगना.
1: कळसुबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅपमध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपल्या भारताचा तिरंगा फडकवला, मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्यावेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो. आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 मी कळसुबाईवरती तिरंगा फडकवला.
0: अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैलबैला हे सुद्धा आहेत, तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांगना.
1: याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त गडकिल्ले म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहे तर त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्रीमध्ये जो सुळका आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं ते संपूर्ण आपल्या हातावरती असं, आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते.
0: मग या दरम्यान 2016 जेव्हा तू सुरुवात केलीस, तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का?
1: त्यावेळी डाईट म्हटलं तर मी मिडल क्लास मधलं आहे, त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं, परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, वेळेवरती झोप, तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं.
0: नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट नाही केल्यास, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस.
1: नक्कीच.
0: तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स?
1: मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट, तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईट वरती जातो. जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती, आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं, तर हे तिथे आपल्याला शिकवलं होतं. तिथले जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेरपा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता.
0: खूप छान. त्याचबरोबर तू 2022 निमास या संस्थे अंडर ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलास ट्रेकिंगचा, तर तो कुठे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू केलास, तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता?
1: आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला ए ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे, आणि माझ्या मेहनतीला यश आलं, ती ए ग्रेड मला मिळाली, आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे तर तू निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मीची आहे डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग

0: ट्रेनिंग झालं आणि -12 degree मध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून गोरेचेन ग्लेशियर म्हणून आहे तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो कारण तिथलं वातावरण आहे तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं तर ती आपली पूर्ण तयारी करून घेतात आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईट वरती जायचो जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची जवळपास आम्ही ती 30 किलोची बॅग 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो.
1: बापरे,
0: खूप छान होता प्रवास तो, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2022 मध्ये जुलै 2022 मध्ये मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये लाहोल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. म्हणजे जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो, त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती.
1: अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंतीपासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता?
0: तो पॉइंट म्हणजे मी 11वीला असताना मी एमएसआयटी करत होतो, त्यावेळेला मी जे तुम्हाला मगाशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्यावेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं. परमेश्वराने आपल्याला सर्व काय दिलंय तर आपण का नाही करू शकत. आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातनं बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, तिथे त्या ठिकाणी मला जायचंय असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट, आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर असं ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो.
1: खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का?
0: घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढं सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो, ना कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते. परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्ट वरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता, परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे.
1: कारण तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे.
0: हो, नक्कीच.
1: त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस, तर आता तू जेव्हा ट्रेकिंगची अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचं देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्यायला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो, ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे. ज्या वेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय. सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत कारण त्या गोष्टी पहिल्या बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
1: बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायर मध्ये किंवा पोस्टर मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की या या गोष्टी घ्या.
0: हो.
1: पण ऍज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे?
0: बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील तर त्या गोष्टी आपण टाळाव्याला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो, तो आपण खाणं गरजेचं आहे कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो.
1: नक्कीच कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नी मधला

0: जे 2000 अगदी 16 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
1: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प वन पासून, ज्या वेळेला समिट वरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 समिटला पोहोचलो. आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस आला होता, मला देखील आला होता, माझ्यासोबत मला बाकीच्या जी आमची टीम होती त्यांच्यामध्ये होता, आणि त्याच्यामध्ये काही एक दोन शेर्पा होते तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी जाणवत होत्या. आणि मनामध्ये एक होतं की आपल्याला शिखर क्लाइम करायचं आहे, परंतु आपल्याला जे अडथळे येत होते तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं. कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही. कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1:30 सुरुवात केली तर समिट वरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईट वरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं. तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा, हा खूप माझ्यासाठी तरी जगावेगळा आहे, आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून.
0: तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे?
1: माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातो, ज्यांना लाल्या खातो म्हणतात, तर हे दोन व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
0: तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास, तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिवने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने वारी केलीस?
1: नक्कीच, तुम्हाला जी समजलेली गोष्ट आहे ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने. तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया. तर लाल्या खातू म्हणजे जे मृत्युंजय खातो आहे, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी असं विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे, तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन, म्हणजे आपल्याला सागर हा म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती. जवळपास 1340 किलोमीटर आहे माझं, जवळपास 12 ही राईड माझी कम्प्लीट झाली.
0: मस्त. मग त्यावेळेचं तुझं रुटीन कसं होतं त्या 12 किती वाजता सुरू करायचं असं? आणि एकंदरीतच
1: 1340 किलोमीटर आहे, प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, जेणेकरून आपल्याला 15 हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 सुरुवात करायचो, 5 ते 5:30 माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 नाश्त्यासाठी थांबायचो, 9 ते 9:30 माझा नाश्ता कम्प्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 9:45 राईडला सुरुवात करायचो, ते साधारण 12:30. आणि ज्या ठिकाणी 12 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल त्या मंदिरामध्ये मी राहायचो, तिथले जे ट्रस्टी असतील अध्यक्ष असतील त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 माझी राईड चालू व्हायची, ती संध्याकाळी 6 ते 6:30 असं माझं संपूर्ण 100 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचो. आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असेल, डोरमेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची. आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडीशी जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत ऑइल वगैरे लावून थोडासा मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 पुन्हा राईड चालू असायची.
0: बापरे, आणि हा सगळा प्रवास तू एकट्या केलास?
1: हो, माझी सोलो राईड होती.
0: खूप छान, खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 नियोजन होतं, पण तुझ्या नियोजना अगोदरच तुझी ट्रिप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल, तुझं आतापर्यंत सर केलेल्या पैकी कठीण असलेलं असं शिखर?
1: कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनोम, आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका.
0: ओके. आवडता खाद्यपदार्थ?
1: गोपाळ हॉटेलची मिसळ.
0: आवडतं ठिकाण?
1: आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं?
0: दोन्ही.
1: महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश.
0: ओके. आवडतं गाणं?
1: संदेश आते हे जे बॉर्डर मधला आहे तर ते माझं

0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास.
1: हो.
0: तर जेव्हा आपण पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान?
1: ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशाच्या वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे, कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनियरिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात.
0: खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे, तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली.
1: माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनिअरिंगची सुरुवात आहे, ती जवळपास 1986 ते 1987 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामोळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन भैया वणजू, वल्लभ वणजू, ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत, तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनिअरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनिअरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे, आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय.
0: खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बजरवरती चालू आहे, तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकताय तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026 पावसाळा संपलेला नाहीये, तेव्हा ते मान्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात, तर त्यासाठी तू काय सांगू शकशील?
1: आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ते आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं तर लिंगाचा डोंगर आहे, म्हणजे मार्लेश्वर आहे, मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो, डोंगर दिसतो, त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात, तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो कारण वरती शंकराचं देवस्थान आहे आणि तिथले महत्वाचं असं आहे की तिथे जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे, कधीही तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेलात तर ते पाणी कधीच आटत नाही, त्या दगडाला छेद आहे आणि छेदात बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर माचाळ टू विशाळगड आहे ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण माचाळ ही खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत, रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव, असे खूप सारे आहेत ठिकाण. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, प्लस डोंगर वाटा देखील आहेत.
0: नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरू और निकल पडू, तर ज्यांना याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून डीएम करून नक्कीच पिळतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते YouTube आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती, आणि त्याचबरोबर अशा अनेको मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी YouTube आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंग बद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे प्रत्येक गडाबद्दलची माहिती, तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाईन्ड अप आहेत का हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा, हा आम्ही आता प्लॅन करतोय आणि त्याच्या बरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे.
0: अरे वा,
1: त्याचं आता नियोजन लवकरच होईल आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्यावरती कुठलंही शिखर नाहीये. तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. आणि आता लेटेस्ट 21 मे 2026 गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील, तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती ज्याने माउंट

0: तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती की ज्याने माउंट एव्हरेस्ट वरती चढाई केली. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे.
1: नक्कीच, त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोट वरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.
2: निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: தீர கிட்ட தா கிட நக தீன தக்க தா தெரி கிட்ட தா கிட நக தா தெரி கிட்ட தா கிட நக தீன தக்க தெரி கிட்ட தா கிட தக்க கங்கந்த தா. श्रोता इसे कहते हैं चार दर्जा.
1: अच्छा.
0: हाँ जी, चौपल्ली. अलग अलग बोलों का और अलग अलग चरण. धा तीर कीट धा घेड़ नग धीन तक धा तेरे किट धा घेड़ नग धा तेरे किट धा घेड़ नग धीन तक धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा ध

0: हवीच आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
1: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
2: येस.
0: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
2: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
0: नो शेअरिंग.
2: आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगन

या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल.
मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा

यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुबाकी स्टेशनर्स या दोन पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवस अखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय अंतराळ दिवस देशभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला. अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेली कामगिरी आणि भारताच्या आगामी मोहिमा आणि त्यापुढची आव्हानं याविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम. आज संपूर्ण देशात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातोय. भारताच्या दृष्टीनं या दिनाचं महत्व काय आहे?
1: नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतराळ दिवस हा आपण 23 ऑगस्टला साजरा करतो, कारण त्याच दिवशी 2023 मध्ये लुनार लँडिंग म्हणजे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग किंवा अलगदपणे दक्षिण ध्रुववर चंद्रावर लँड झाला तो. आणि आधी याआधी दुसऱ्या कुठल्याही देशाला असं यश मिळालं नव्हतं. खरं तर हा सेकंड अटेम्प्ट होता, म्हणजे चांद्रयान 2 थोडक्यात मिस झालेला. पण हे ज्या कोऑर्डिनेट्सवर लँड करायचं होतं तिथे केला लँडिंग. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी ही मोठी एक कामगिरी होती. इट वॉज ए सायन्स टेक्नॉलॉजी विक्ट्री. पण इस्रोला हे यश मिळाल्यामुळे मॉरल बूस्ट झालं सायंटिस्ट इंजिनियर्सचं, आणि याचं योगदान खूप मोठं आहे. आणि

0: त्यानंतर इट वॉज लाईक अ गेम चेंजर. आणि त्यामुळे त्यानंतर आपण मिशन गगनयानचं पण सुरू केलं काम. सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल ऑफ मून हे एक मोठं यश होतं. आणि थोडेच दिवस आधी रशियाचं यान फेल गेलं होतं आणि त्यांचं मोठं बजेट होतं अँड दे आर पायोनियर्स इन स्पेस. तरी पण आपल्याला यश मिळालं. आणि डार्क साईड ऑफ मून वर त्या बाजूला चीनला यश मिळालं होतं. पण नासाने पण इथे पाठवलं नव्हतं यान. आणि आपण हे सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे प्रयोग केले. तर दिस वॉज अ बिग अचीवमेंट होती.
1: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक आत्मनिर्भर देशापर्यंतचा भारताचा प्रवास नक्कीच सोपान होता. या काळात इस्रोनं केलेल्या देदीप्यमान कामगिरी आणि या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: इस्रोला 57 वर्ष झालेले आहेत. 15 ऑगस्टला स्थापना झाली होती 1969 मध्ये. तर इस्रोने सुरुवातीला जे काम केलं किंवा आपले यान होते, कॉम्पोनंट्स होते, रॉकेट आणि सगळे पार्ट आपण इम्पोर्टेड घ्यायचो. बऱ्यापैकी रशिया किंवा फ्रेंच गायनामधून पण लॉन्चिंग व्हायचं. आणि थुंबा म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली इस्रोची. अपाचे रॉकेट होतं पहिलं जे केलं. डॉक्टर विक्रम साराभाईंनी मोठी कामगिरी केली आणि सुरुवात केली खरं तर. आणि आता लाईक वी हॅव कम अ लॉंग वे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की बैलगाडीवरून पेलोड घ्यायचो आपण बायसिकलवर. म्हणजे डॉक्टर कलाम सरांचे असे फेमस पिक्चर्स आहेत. सो वी हॅव कम अ लॉंग वे. आणि आता आपण आत्मनिर्भर आहोत या क्षेत्रात. कारण आता आपण सगळं एंड टू एंड. आणि चांद्रयान तीनची हीच खासियत होती की फ्रॉम डिझाईन अँड कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं मेक इन इंडिया होतं. सो आत्मनिर्भर भारतची ही जी मुवमेंट आहे तर डिफेन्स आणि स्पेसमध्ये खरंच आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि इस्रोने सगळं खरं तर काम केलं. रॉकेट आणि सगळं पीएसएलव्ही आणि हे सगळं इस्रोचं. आणि प्रायव्हेट कंपनीज गोदरेज अँड बॉईज, टाटा एरोस्पेस, वालचंद नगर इंडस्ट्रीज, छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशनने कॉम्पोनंट पार्ट प्रोव्हाइड केले. सॅटेलाइट किंवा स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इस्रोचं अहमदाबाद सेंटर, बँगलोर, अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इस्रोच्या सेंटर्समध्ये काही गोष्टी आपण बनवल्या भारतीय ह्याचे बनावटीचे. सगळंच आपलं मेक इन इंडिया होतं. आणि त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्याकडे चाललो आहे मिशन आपली. आणि खरंच ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि आपण हे अचीव्ह केलं आहे. वी आर नाव इन द टॉप लीग किंवा एलिट ग्रुप म्हणतो आपण. टॉप 3 स्पेस एजन्सीज मध्ये आपलं नाव येतं, नंबर येतो. हे नासा आणि शिया 3 नंतर आपला 3-4 नंबरच येतो आता. सो वी आर इन द टॉप 4 स्पेस एजन्सीज आता असं म्हणू शकतो.
1: भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विक्रम लँडरची महत्वाची कामगिरी किंवा यश काय आहे?
0: चांद्रयान 2 च्या थोडा म्हणजे अपयश आलं. पण त्यानंतर त्याच्या थोडक्यात असं आपलं चुकलं, 3 लेग्स वर लँड झालं ते. त्यानंतर आपण फेल्युअर म्हणू शकत नाही बिकॉज द ऑर्बिटर वॉज इन प्लेस. म्हणजे चांद्रयान 2 ऑर्बिटर चंद्राभोवती फिरायला लागला होता आणि मग आपण त्याचाच उपयोग करून घेतला. आणि चांद्रयान 3 लगेच सुरुवात झाली. आणि डॉक्टर सोमनाथ सर ही वॉज द चेअरमन इस्रो दॅट टाइम. मग त्यांनी असं ठरवलं की असं आता अचूक काम करायचं, अक्युरेट आणि प्रिसिजन, की आता यावेळेस काहीच चुकणार नाही. तो AI वापरला, तंत्रज्ञान. आणि मी तर म्हणेन स्पेस इज मल्टी डिसिप्लिनरी. म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, अनेक ब्रांचेस येतात यामध्ये. तो विक्रम लँडर इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ व्हिक्ट्री. आणि डॉक्टर विक्रम साराभाईंचंच नाव दिलेलं होतं. आणि खरंच आपल्याला एक विश्वविक्रम आपण एस्टॅब्लिश केला आणि यश मिळालं आपल्याला. तो सॉफ्ट लँडिंग करून जेव्हा दक्षिण ध्रुव जवळ आणि तो जो ते जे कोऑर्डिनेट्स आपण ठरवले होते तिथेच बरोबर लँड झाला. आणि ते सॉफ्ट लँडिंग झालं, जो जग बघत होतं, कारण वी वर ऑल वॉचिंग द सॉफ्ट लँडिंग. आणि फक्त आपण भारतात नाही तर सगळे जगातले लोक पाहायला लागले होते. तो सगळ्या जगातल्या लोकांनी आता आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे. आणि त्यांना आता कळलेलं आहे की भारताची स्ट्रेंथ आहे ही सायन्स टेक्नॉलॉजी. आणि हे यश आल्यानंतर सॉफ्ट लँडिंग तर झालंच. आणि त्या ठिकाणी आता नासाचं असं म्हणतात की आर्टेमिस 3 मिशन लँड होईल. तर आता नासाने आपल्याला इस्रोला विचारली आहे मदत किंवा कोलॅबोरेशन. आणि आपण मग हे प्रकारचं यश म्हणू शकतो. आणि सायन्स म्हणजे एक तर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन झालं, लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग ते

0: टाकून दिलं आपण जगाला आपल्या स्वतःसाठी होतं खरं तर. आणि त्यानंतर त्याचा रोवर पण प्रज्ञान रोवर पण बाहेर आला आणि 14 दिवस त्याचे प्रयोग सुरू होते, म्हणजे पेलोड्स होते त्याच्यावर किंवा इन्स्ट्रुमेंट आणि विक्रम लँडरचे 4 आणि प्रज्ञानचे 3 आणि त्यांनी काही गोष्टी विज्ञानाच्या अशा शोध लावले किंवा हेलियम 3 आणि तिथे थोडं ड्रिलिंग करून पाणी आहे का, मग तिथे पुढचे मिशन आपल्या मोहिमा घडतील का, म्हणजे फक्त इस्रोसाठी नाही तर जगाला फायदा झाला पाहिजे. चंद्राची कशी निर्मिती झाली, मून इज आर नॅचरल सॅटेलाइट आपला उपग्रह आहे तर चंद्राचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचा हा विषय आहे. या सगळ्या गोष्टींच्या असे शोध लावले आपण आणि खूप दूर अशा गोष्टी उलगडल्या. सो वी रिझॉल्व्ह ऑर वी सॉल्व्ह मेनी मिस्ट्रीज. आणि जेव्हा सोलर सिस्टम आपल्या सूर्यमालेची हे झाली निर्मिती, पृथ्वीचा जन्म झाला आणि चंद्राचा पण, त्यावेळेला काय काय कसं कसं घडलं असेल त्यासाठी आपण चंद्राचा अभ्यास करतो. तर हे विज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. आणि जे काय ठरवलं होतं, प्लॅन होता, इतकं मोठं बजेट होतं, तरी पण आपण सगळ्या एक एक पैशाचा हे केला, म्हणजे जस्टिफाय केलं आणि यश मिळालं आपल्याला. ओव्हरऑल इट इज द वन ऑफ द बेस्ट सक्सेसेस इन स्पेस टेक्नॉलॉजी. अंतराळ क्षेत्रात हे एक मोठं उदाहरण आहे विक्रम लँडरचं.
1: शैक्षणिक संस्था आणि विज्ञान प्रसारक राष्ट्रीय अंतराळ दिन कसा साजरा करतात, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, मग चांद्रयान 4, मंगलयान 2, शुक्रयान असे जे या अशा अम्बिशियस मिशन आहेत, तर हे अवेअरनेस ही करण्यासाठी खेडेगावात जाऊन आम्ही विज्ञान प्रसारक म्हणून काम करतो. तो यावर्षी आम्ही पुण्याच्या काही ZP स्कूल्समध्ये आणि कर्नाटक हायस्कूल, कलमाडी स्कूल आणि या आठवड्यात सैनिक स्कूल सातारा, कावेरी ग्रुपमध्ये मोबाईल प्लॅनेटेरियमचे शोध केले. म्हणजे तारेगमीपर नावाची एक बँगलोर स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे मोबाईल प्लॅनेटेरियम आहेत, म्हणजे तारांगण आहेत. तो ते आम्ही इथे आणून सगळेच काही नेहरू प्लॅनेटेरियमला जाऊ शकत नाही, तो वी टेक इट टू दॅट डोरस्टेप. आणि मोबाईल सायन्स लॅब आणि स्पेस ऑन व्हील्स अशा या गोष्टी आम्ही पॉप्युलराइज करतो. म्हणजे माझ्यासारखे विज्ञान प्रसारक किंवा अंतराळ एज्युकेटर, तो आम्ही हे का करतो, तर आता आपल्याला माहिती आहे की साऊथ डॉमिनेटेड आहे स्पेस फील्ड किंवा डिफेन्स, पण बँगलोरमध्ये हेडक्वार्टर्स आहे, सुरुवात झाली केरळमध्ये, आंध्रामध्ये श्रीहरिकोटा वरून लॉन्चिंग होतं, मेजर लॉन्चिंग, तामिळनाडूमध्ये स्पेस स्टार्टअप आहेत, प्रायव्हेट खासगी कंपन्या आहेत, पण महाराष्ट्रात याचा अवेअरनेस नाही आहे किंवा कमी पडतो आपण कुठेतरी. तो आम्ही अवेअरनेस का क्रिएट करतो, नाही तर मुलांना हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळत पण नाही किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं किंवा देर आर नो रिसोर्सेस ऑर रिसोर्स पर्सन लाईक अस. मग आम्ही काय करतो, त्यांना असं सांगतो की हे पण एक करिअर ऑप्शन आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला.
1: चांद्रयान मोहिमेसोबत इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी नासा ही संस्था इस्रो सोबत कशा प्रकारे सहकार्य करत आहे?
0: इस्रो आणि नासा मध्ये आता एक करार झालेला आहे, त्याला आर्टिमिस अकॉर्ड म्हणतात. तर नासा जे आर्टिमिस 3 मिशन होणार आहे तेव्हा त्यांनी ती साईट निवडलेली आहे जी आपली विक्रम लँडरची जागा होती, पॉइंट ऑफ लँडिंग. त्यामुळे आता आपण त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला पण नक्कीच होणार आहे, कारण आपल्या पण पुढच्या मोहिमांना आणि जगात आपलं एक स्थान झालेलं आहे उच्च स्थान, सो वी आर इन द टॉप नॉच स्पेस एजन्सी, आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कारण कमर्शियल मिशन साठी आपल्याला खूप ऑर्डर्स येतील नंतर. तर आर्टेमिस 3 जेव्हा नासाचं लँडिंग होणार आहे, मॅन मिशन म्हणजे मानवी मोहीम असेल, तर ते 3 अंतराळवीर जेव्हा जातील तेव्हा इस्रोचा सहभाग असेल त्यामध्ये आणि दॅट विल हेल्प अस इन फ्युचर मिशन. आणि आपला त्यांना फायदा होईल, त्यांचा आपण करून घेणार आहोत, असा दोन्ही होणार आहे.
1: भारताची महत्वाची मोहीम असलेल्या चांद्रयान 4 सोबतच अन्य आगामी मोहिमा यशस्वी करण्यासाठी इस्रो समोर काय काय आव्हानं आहेत?
0: इस्रोची आता चांद्रयान 4 जी मिशन होणार आहे येणाऱ्या काळात 2 वर्षांमध्ये वगैरे, तर आपण रोवर पाठवणार किंवा एक बग्गी सारखी एक व्हेकल आणि त्यानंतर मॅन मिशन, तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी अतिआधुनिक असणार आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक असणार आहे मोहीम नक्कीच. पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते त्याला आपण आता सज्ज आहोत. आणि ही झाली चंद्रावरची मोहीम चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 मॅन मिशन, पण आता पुढच्या वर्षी किंवा

0: वर्षात गगनयान 1 होणार आहे, मिशन होणार आहे, म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक किंवा आपली स्वतःची इंडिजिनस आपलं स्पेस स्टेशन. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, परंतु आपलं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल लो अर्थ ऑर्बिटवर, म्हणजे 400 किलोमीटर पृथ्वीपासून वरती असा फिरतो तो. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि आपण आता सज्ज आहोत, आपल्या अॅस्ट्रॉनॉटची ट्रेनिंग मॉस्कोमध्ये झाली. तर मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली त्यावेळेला हे 4 पायलट, एअरफोर्स पायलट ज्यांची निवड झाली, त्यांची कोविडच्याच वेळेला लॉकडाऊनमध्ये ट्रेनिंग रशियामध्ये झाली. परंतु सगळं बाकीचं भारतीय बनावटीचं आहे किंवा इंडियन एअरफोर्सचे पायलट्स आहेत आणि आपली टेक्नॉलॉजी आपलंच सगळं आहे. इट इज कॉलॅबोरेशन बिटवीन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, इंडियन एअरफोर्स आणि इस्रो, व त्यासोबत DRDOचं एक डिफेन्स फूड आणि मेडिसिन डिपार्टमेंट. कारण आपण अंतराळवीरांना पाठवतो स्पेसमध्ये तेव्हा त्यांची जेवणाची सोय करावी लागते, मेडिसिन, स्पेस मेडिसिन वगैरे. तर आता आपण सज्ज आहोत, त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी Axiom 4 मिशन मध्ये जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसमध्ये जाऊन आले ISS मध्ये, तेव्हा त्यांनी असे काही प्रयोग तिथे केले, म्हणजे आपले भारतीय एक्सपेरिमेंट, आपण 7 एक्सपेरिमेंट पाठवले होते आणि तिथे 14 ते 16 दिवस ते राहिले होते आणि ही वॉज कंडक्टिंग बॅक टू बॅक एव्हरी डे एक्सपेरिमेंट. तर हे प्रयोग होते जेवणासाठी, म्हणजे आपण मोड आलेली मटकी किंवा असं सगळं तिथे काय खाऊ शकतो, मग आपलं जेवण तिथे चालेल का वगैरे. तर असे सगळे प्रयोग आता चालू आहेत आणि गगनयान 1 विल बी अनमॅन आणि गगनयान 2 विल बी मॅन मिशन. मग हे सगळं याची तयारी चालू झालेली आहे किंवा अंतराळवीरांना वरती पाठवणं सोपं आहे पण त्यांना परत आणायचं सेफली ही एक मोठी चॅलेंज आहे. हे सगळे आव्हानं आहेत, त्याला आपण आता सज्ज आहोत, वी आर रेडी फॉर इट.
1: धन्यवाद मॅडम, आपण राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हे माहिती आहे का, प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर त्याच्या सॉफ्ट लँडिंग साईटला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस ठरला आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्त विशेष हा कार्यक्रमात आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:45 झाली आहेत. आता वेळ झाली आहे कार्यक्रम माझं आवार माझं शिवार याची.

शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार यामध्ये श्रोते हो आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद 1948. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल कीर्तन आख्यान भीष्म प्रतिज्ञा. कीर्तनकार आहेत पराग पांडव.

आजच्या सूत्र श्लोकामध्ये ते सांगितलंय. म्हटलंय तुझी पत्नी कोण, तुझा पुत्र कोण, हा संसार अत्यंत विचित्र आहे, तू कुणाचा आहेस, तू कुठून आला आहेस, हे बंधो या जीवनाचे खरे तत्व काय आहे याचा विचार कर. आणि म्हणूनच रसिक हो, आज निरूपणासाठी घेतलेला अभंग हा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे. ते म्हणतात, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. असं म्हणण्यासाठी त्या वाणीचा अधिकार देखील तितका असावा लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ महाराजांच्या लहानपणी त्यांचे आई वडील गेले आणि आजीनं त्यांचा सांभाळ केला, पण योग्य वेळी मायेतून मोहपाशातून बाहेर पडून गुरुचा शोध घेऊन ज्यांनी अखंड परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलं, आणि म्हणून साक्षात परमेश्वर ज्यांच्या घरी येऊन काम करीत होता ते संत एकनाथ महाराज, मराठी भाषेला ज्यांनी अनेक गीत प्रकार दिले ते एकनाथ महाराज. आपल्या सगळ्यांना माहितीये, भारूड, दाखड, गोंधळ, जोगवा अनेक गीत प्रकार ज्यांनी दिले, त्यांनी अनेक अभंग लिहिले, त्याच अभंगांपैकी एक अभंग ज्यामध्ये त्यांनी आपल्याला आयुष्याचं तत्व सांगितलं काय.

भोगावी लागतात. मनुष्य जन्माला एकटाच आला की त्यांनी जे जे काही करतो तेच फक्त त्याच्या बरोबर जातं, बाकी सगळं इथे राहतं, काहीही बरोबर येत नाही. थोडा वेळ आपण कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे भजन करूया आणि मग आख्यानाकडे वळूया.

0: तर रसिक हो, नाथांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं सांगितलं. कारण काय, एका काव्यामध्ये म्हटलंय, माया मोह सोडूनी देवा तुझ्या नामी मन रमवावे, नाती गोती जपता जपता तुझे चरण अंतरी धरावे. माझे काही नाही देवा, सर्व तुझेच जाणावे, जन्मो जन्मी तुझीच सेवा, एवढे दान मज द्यावे. शेवटच्या त्या क्षणामध्ये तुझे नाम मुखी असावे, देह जावो या माती मध्ये, मन तुझ्या चरणी रहावे. स्वामी समर्थ नाम घेता माया मोह दूर होई, विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता जीवाची नौका पार होई, जीवाची नौका पार होई. रसिक हो, संसार सोडायचा नाही, संसारातील आसक्ती सोडायची, नाती तोडायची नाहीत, नात्यांमधला माझेपणा सोडायचा, माणसांवर प्रेम करायचं, पण मन परमेश्वराच्या चरणी ठेवायचं. परमेश्वराचं नामस्मरण केलं की तो परमेश्वर सतत तुमच्या बरोबर असतो. कसं, महाभारतातील प्रसंग, कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं, त्यातल्या नवव्या दिवशी अवघ्या दीड घटकांमध्ये अर्जुनाने पितामह भीष्मांना बाणांची इतकी झाडी मारली की त्यामुळे भीष्मांच्या रथावर देखील आघात होऊन भीष्मांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या. पण तरी सुद्धा त्यातही पितामहांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता, कारण समोर आपला नातू एवढा पराक्रम दाखवत होता आणि त्याच्या रथाचे घोडे हाकण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः बसले होते. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, नियमाप्रमाणे सूर्योदय झाला की युद्ध सुरू आणि सूर्यास्त झाला की युद्ध समाप्त, त्याप्रमाणे युद्धाची समाप्ती झाली. सगळेजण आपापल्या शिबिरामध्ये परतले. पण आज अर्जुनाने केलेल्या दीड घटकाच्या पराक्रमाचे कौतुक सगळीकडे सुरू होतं. वाईट वाटत होतं ते एकालाच, तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधन अतिशय अस्वस्थ झाला. त्यानं तातडीनं आपल्या शिबिरामध्ये एक बैठक बोलावली. कोण कोण आलं होतं बैठकीला?
1: कर्ण शकुनी दुःशासन,

म्हणाले कर्ण शकुनी दुःशासन यांना तातडीने बोलवून दुर्योधनाने एक बैठक बोलवली. अतिशय अस्वस्थतेने त्यांना या तिघांना समोर बसून त्यांना एक प्रश्न विचारला. म्हणाला आज 9 दिवस झाले माझे निम्मे भाऊ मरण पावले पण त्या पांडवांचा एक सुद्धा वीर मरू शकला नाही. आपण मारू शकलो नाही, आपल्याला विजय कसा मिळणार, यासाठी आपण काय करायला हवं? हा प्रश्न ऐकल्यावर शकुनी अतिशय मिश्किलपणे हसला. त्यांचं ते हसणं दुर्योधनाच्या लक्षात आलं. ते बरोबर दुर्योधनानं ओळखलं आणि म्हणाला मामा बोला, मनात काय असेल ते बोला, त्यासाठीच आपण इथे भेटलो आहोत. त्यावर शकुनी मामा म्हणाले बोलू, नक्की बोलू, आवडेल तुला? हो मामा बोला. अरे ज्या सेनापतीवर तू विश्वास ठेवला आहेस ना, तो सेनापती पाहिला बदल. अरे पितामह भीष्म आपले सेनापती आहेत पण रक्षण करतात पांडवांचं. अरे असला शत्रूला फितूर असलेला सेनापती तुला विजय कसा मिळवून देणार? त्यामुळे तुला जर विजय हवा असेल तर पहिला तू सेनापती बदल. अरे ते भीष्म लढतात तुझ्या बाजूने पण त्यांचं मन पूर्ण त्या पांडवांच्या बाजूने, त्यामुळे पहिला तू सेनापती बदल. सारखं सेनापती बदल सेनापती बदल ऐकून दुर्योधनाला प्रश्न पडाला. हे ऐकल्यावर दुर्योधन म्हणे मामा अहो काय बोलताय, भीष्मांना बाजूला करून सेनापती कोणाला करायचं, त्या योग्यतेचा कोण आहे? अरे म्हणाले कोण आहे,

यत् शक्ति किति वर्णु यत् शक्ति किति वर्णु भीतो मनि आणिताची काळ जिला। अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा मित्र आहे, याच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर योद्धा तुझ्याजवळ असताना तुला अजून कुणाची काय गरज आहे? याच्या शक्तीचं वर्णन काय सांगावं? अरे याच्या शक्ती समोर काळही उभा राहिला घाबरतो, तेव्हा तू याला सेनापती कर, मग बघ तुला विजय मिळतो की नाही। त्यावर कर्ण महाराज म्हणाले, महाराज मला सेनापती करणार असेल ना तर लवकर करा, कारण जोवर सेना आहे तोवरच मी पती होण्यात अर्थ आहे, सेनाच नाही राहिली तर मी पती कोणाचा। हा दोघांचं हे म्हणणं ऐकल्याबरोबर दुर्योधन थेट भीष्मांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे, किमान नकुल आणि सहदेव तरी मारा। आज 9 दिवस झाले युद्ध सुरू होऊन 5 पैकी एकालाही मारला नाही, तुमच्यामध्ये कपट आहे असं मला वाटतं। जिकडे आपलं शरीर तिकडे आपलं मन असलं पाहिजे, पण तुमचं शरीर इकडे आणि मन मात्र तिकडं, हे काही तुम्हाला शोभत नाही। अरे अरे दुर्योधना काय बोलतोयस रे? अरे मी थकलोय रे, माझं वय बघ, माझ्या शरीरावरच्या जखमा बघ, या अर्जुनाच्या बाणानं झालेल्या जखमांनी मला वेदना होत नाहीये, पण तुझ्या या शब्द बाणांनी माझ्या काळजाला वेदना होत आहे। जा आता मला विश्रांती घेऊ दे, फार बोललास, जा आता तूही विश्रांती घे आणि मलाही विश्रांती घेऊ दे। दुर्योधन जाता जाता पुन्हा म्हणाला, पण उद्या पांडव संपले पाहिजेत। मग मात्र भीष्माचार्य चिडले, म्हणाले, काय म्हणालास, पांडव संपले पाहिजे? अरे उद्या कदाचित पांडव विजयी होतील, आमचा पराभव होईल, पण विजय मिळवण्यासाठी आपली जी सत्याची बाजू असायला लागते ती आहे का? जरा आपली केलेली कर्म आठव। दुर्योधना तुला जर वाटत असेल माझ्याकडे द्रव्य बळ आहे, सैन्य आहे, कर्णासारखे धनुर्धर पडू नयेत अशी जर घमेंड असेल तर ती फुकट आहे, आणि असंच जर तुला वाटत असेल तर तुला ज्याला वाटेल त्याला सेनापती खुशाल कर, माझं काहीही म्हणणं नाही। दुर्योधनाच्या लक्षात आलं, म्हणाला, आजोबा माझं आपल्याबद्दल काही म्हणणं नाही, पण पांडवांच्या विषयी आपले मत आहे ना की पांडव नम्र आहेत, चांगले आहेत, विनयशील आहेत, तर ते साफ खोट आहे। आजच्या संध्याकाळच्या अर्जुनाच्या पराक्रमाने पांडव इतके फुगले की ते आपली हेटाळणी करून बोलू लागलेत, म्हणतायत की आता भीष्मांनी युद्ध करू नये, ते थकलेत, म्हातारे झालेत, अर्जुनासारख्या धनुर्धरापुढे त्यांचा काय टिकाव लागणार आहे, झाली ना शेवटी फजिती, आता त्यांनी हातात जपमाळ घ्यावी आणि जप करत बसावं। काय म्हणालास, पांडव असं म्हणाले? पांडव मला घमेंडीत म्हातारा म्हणाले, मला युद्धासाठी अयोग्य म्हणाले? ठीक आहे, उद्या सकाळी पृथ्वी जाळून टाकतो, सगळे पांडव संपून टाकतो, पांडवांना दाखवतो या भीष्माचार्याचं काय सामर्थ्य। दुर्योधनाला या बोलण्यानं समाधान वाटलं। आजोबा खरं ना हे? हो हो, माझी प्रतिज्ञा, निष्पांडवी धरणी करून टाकेन। दुर्योधनाला या संभाषणाने समाधान वाटलं, पण दालनाच्या दारामध्ये जाऊन पुन्हा काहीतरी विचार आला आणि पुन्हा परत आला। मनात आलं, यांनी जरी प्रतिज्ञा केली तरी हे जर त्या कृष्णाला कळालं तर तो एका रात्रीत येऊन यांचं मत बदलून टाकेल। दुर्योधन परत आला, भीष्मांनी विचारलं, काय रे परत आलास? तुम्ही जरी म्हणालात प्रतिज्ञा केली, पण तरी जर उद्या पांडव नाही मेले तर? अरे जर तरची भाषा आमच्याकडे नसते, एकदा मी ठरवलं की ठरवलं, नाही पण तरी असं झालं तर? अच्छा, तुला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलं, असं जर झालं तर एकतर उद्या पांडव तरी नाहीसे होतील, नाहीतर मी तुमच्या मार्गातून बाजूला होईल, तुला कुणाला हवाय त्याला मग खुशाल सेनापती कर, असं दुहेरी प्रतिज्ञा सांगितल्यावर मग दुर्योधनाचं समाधान झालं। दुर्योधनाला वाटलं हे संभाषण त्या दोघातच चाललंय, दुसरं कोणी ऐकत नाही, पण ते तिथे कोणीतरी ऐकलं बरं का, कोण होतं?

तिथं एक दूत होता, तो माधवाचा कृष्णाचा दूत होता, जो पहारेकरी म्हणून तिथे थांबला होता. दुसरा पहारेकरी आल्यावर तो दूत थेट धर्मराजांकडे आला. त्याने त्यांना ही बातमी दिली, भगवान श्री कृष्णांना ही बातमी दिली. हे ऐकल्यावर धर्मराज म्हणाले, साक्षात भीष्मांनी जर अशी प्रतिज्ञा घेतली तर आता त्यांच्या पुढे आमचं काय चालणार. हे सगळं ऐकून द्रौपदी, जिच्या सौभाग्यावर घाला आला होता, ती कशी शांत बसणार. ती अस्वस्थ झाली आणि ती भगवान श्री कृष्णांकडे गेली. म्हणाली, कृष्णा, उद्या आमच्यावर काय घोर प्रसंग ओढवला आहे तुला कल्पना आहे का? त्यावर भगवान त्यांना काही माहीत नसल्यासारखं म्हणाले, का काय झालं? जसं काही त्यांना काहीच माहीत नाही असं नुसतं नाटक करत होत. कृष्णा, अरे स्वतःला भाऊ म्हणवतोस माझा आणि माझ्यावर संकट आलेलं असताना झोपा काढतोस, विश्रांती घेतोस. अगं द्रौपदी, असं काय घडलंय तरी काय? अरे कृष्णा, भीष्म ही बदले अशी वाणी, उदयिक निष्पांडवी धरणी. काय सांगतेस द्रौपदी? अरे हो कृष्णा, उद्या निष्पांडवी धरणी करण्याची प्रतिज्ञा भीष्मांनी घेतली आहे. काय सांगतेस? मग आता जर भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली आहे तर मी काही करू शकत नाही. म्हणजे यावर काही उपाय नाही? छेछे, अगं ज्यांच्या पुढे काळ सुद्धा उभा राहत नाही, ज्यांच्या पुढे गुरु परशुरामांना सुद्धा माघार घ्यावी लागली, त्यांच्या पुढे मी काय करणार? ठीक आहे कृष्णा, मग आता एकच मार्ग, उद्या पांडवांचं काही कमी जास्त होण्याआधी ज्या अग्निकुंडातून मी आले त्यातच पुन्हा मी स्वतःला समर्पित करते. कृष्णा, येते मी आता. असं म्हणून द्रौपदीनं तोंड फिरवलं आणि भगवंतांना कसं तरीच वाटलं. तेवढ्यात ते म्हणाले, अगं द्रौपदी थांब थांब, एवढी घाई कसली? मला एक उपाय सुचू लागलाय, तो आपण करून बघूया. ज्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे ना, आपण त्यांनाच भेटायला जाऊया. अरे पण कृष्णा, हे कसं शक्य आहे? शत्रू पक्षाचा सेनापती तिथे बंदोबस्त किती असणार? तिथं मी पोहोचणार कशी? अगं मी नेतो ना तुला. मग तर आणखीनच अवघड झालं, तुला तर सगळे ओळखणार. हे बघ, त्याकरता मी तुझ्या गळ्याचं सोंग घेणार आहे. तू आता जास्त काही बोलायचं नाही, मी घेऊन जातो तुला. भगवंतानं गड्याचं सोंग घेतलं, द्रौपदीला बरोबर घेऊन निघाले. कोणालाही न कळता पांडवांनाही कळू दिलं नाही. आड रस्त्यानं अगदी हळूहळू, अगदी पाचोळ्याचा सुद्धा आवाज झाला नाही पाहिजे असं सांगून द्रौपदीला घेऊन निघाले आणि भीष्मांच्या दालनात येऊन उभे राहिले. दारावर आल्यावर पहारेकऱ्यांना अडवलं. त्या पहारेकऱ्याला विचारलं की अरे, आज जाण्याची परवानगी कुणालाच नाही का? त्यात तो बोलून गेला, म्हणाला, फक्त सौभाग्यवती पतिव्रता स्त्री असेल तर तिला जाता येतं. म्हणाले, हो ना, मग ही सौभाग्यवती हिला जाऊ दे. त्याप्रमाणे द्रौपदी आत आली, चेहऱ्यावर वस्त्र होतं. जाऊन तिनं भीष्मांच्या पायावर डोकं टेकवलं आणि नमस्कार केला. चेहरा तर दिसला नाही, पण हातातील बांगड्यांचा आवाज झाला आणि म्हणून आशीर्वाद देऊन बसले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हे ऐकल्यावर द्रौपदी म्हणाली, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, तू कोण आहेस? असा प्रश्न विचारणारी तू कोण? असं म्हटल्याबरोबर तिनं आपला चेहरा दाखवला, म्हणाली, तीच मी, जिच्यावर उद्या वैधव्याचा प्रसंग ओढवणार नाही तुमच्यामुळे, तीच पतिव्रता स्त्री द्रौपदी मी. हे बघितल्यावर ते म्हणाले, तू इथं आलीच कशी? तुला इथं आणलं कोणी? म्हणाली, मला ना माझा जोडा राख्या घेऊन आलाय. कोण घेऊन आलाय? माझा जोडा राख्या घेऊन आलाय. त्यांना लक्षात आलं, साक्षात भगवान श्री कृष्ण आलेत. म्हणाले, अगं कुठे तुझा तो जोडा राख्या? म्हणाली, द्वारपालानं त्याला बाहेर थांबवलंय. धावत धावत गेले, पाहिलं तर अंगावर घोंगडी घेतलेला साक्षात कृष्ण, भगवान श्री कृष्ण तिथे होते. त्यांना पाहिलं, म्हणाले, देवा, अहो पांडवांसाठी एवढी सोंग घेता आम्हाला दर्शन सुद्धा देत नाही, असं का बरं? म्हणाले, अहो नातवांना मारून आजोबानं जगण्याची ही कुठली प्रतिज्ञा? म्हणाले, देवा, माझ्याकडून चूक झाली, मी स्वतः अस्वस्थ आहे, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. म्हणाले, काही करू नका तुम्ही, तुमच्यासाठी एक श्रीखंडी नावाचा जिन्नस ठेवलाय, तो काय ते सगळं सांभाळून घेईल. आणि रसिक हो, पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे पांडवांचा विजय झाला. या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा काय? तर द्रौपदीनं कृष्णाला भाऊ मानलं, अर्जुनानं कृष्णाला सखा मानलं, भीष्माचार्यांनी सर्वस्व कृष्णाला मानलं आणि म्हणून एकनाथ महाराजांनी मूळ अभंगात सांगितलं

0: de King J.
1: श्रोते, आत्ताच आपण कीर्तनकार पराग पांडव यांनी सादर केलेलं आख्यान भीष्म प्रतिज्ञा ऐकलीत.

विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील राम उगवकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात जैवसुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय डॉक्टर मुकुंद कदम यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर शेताच्या बांधावर या मालिकेत सचिन लिकनकर यांची मुलाखत ऐकता येईल. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी मध्ये आपण ऐकू शकाल नारळ लागवड या विषयावरची माहिती. तेव्हा आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझा शिवार या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: ఆకాశవాణి ముంబై. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून

जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे, तर कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45, तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथं झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केले आहेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे.
मुंबईत भुलेश्वर इथे काल

0: गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: भारतीय राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन, चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:55 दरम्यान. आपण AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकता. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.